नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 20 जून 2026। पहाटेचे 5:55 आणि 41 सेकंद होत आहेत। अस्मिता वाहिनीच्या आजच्या पहिल्या सभेच्या प्रसारणाला सुरुवात होत आहे। या प्रसारणात आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईच्या मंगलध्वनीने होत आहे।

आपण ऐकत होतात गोविंद पोवळे यांच्या स्वरात समर्थ रामदास स्वामी यांची रचना. मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात आनंदराव टेकाडे यांचं गीत.

0: आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

जगूया आनंदीच्या या भागात. मी सचिन धोत्रे. आता तरी देवा मला पावशील का, सुख मला म्हणतात ते दावशील का, हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच. प्रल्हाद शिंदेचं खूप जुनं गाणं आहे. हे गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकतो ना, तेव्हा मला एक गोष्ट आठवते. सागर नावाचा एक अतिशय हुशार तरुण होता. त्याला नेहमी असं वाटायचं की आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला कधीच मिळालं नाही. म्हणजे देवाने आपल्यावर अन्याय केलाय. आपली जेवढी बुद्धिमत्ता आहे, आपली जेवढी योग्यता आहे, तेवढं आपल्याला मिळालेलं नाही आहे. अर्थात तो देवाचा भक्त असल्यामुळे नित्यनेमाने पूजा करणं, नामस्मरण वगैरे ते करत होता. एके रात्री अचानक देव त्याच्यासमोर प्रगट झाला आणि म्हणाला, सागर तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालोय, बोल तुला काय पाहिजे ते माग. पण ते एकदाच मागता येईल, परत नाही. सागरला अतिशय आनंद झाला. तो म्हणाला, देवा देवा मला भरपूर पैसे दे. भरपूर म्हणजे किती सागर? निश्चित एक आकडा सांग बरं. मला 1,000 कोटी रुपये हवेत. देव म्हणाला, ठीक आहे, पण मला एक सांग, एवढे पैसे तू ठेवणार कुठे, सांभाळणार कसे, आणि करणार काय एवढ्या पैशाचं? सागर गोंधळून गेला. म्हणाला, देवा मला विचार करण्यासाठी थोडा वेळ दे. देवाने त्याला 1 महिन्याचा अवधी दिला आणि तो निघून गेला. सागर विचार करू लागला, अरे खरंच आपण याचा विचार केलाच नाही. म्हणजे एवढे पैसे मिळाले, पण यासाठी आपल्याला कोणी मारलं तर, या पैशापाई आपला जीव धोक्यात आला तर? नको बाबा नको, त्यापेक्षा दुसरं काहीतरी मागूया. त्याने पुन्हा देवाचा धावा केला. देव पुन्हा आला. सागर त्याला म्हणाला, देवा मी पूर्ण विचार केलाय, तू मला अमर कर. देव म्हणाला, जशी तुझी इच्छा. पण सागर एक समस्या आहे, तुला जर का एखादा असाध्य रोग झाला तर, कायमचं अपंगत्व आलं तर, म्हणजे तू मरणार तर नाहीस पण कायम अपंग होऊन बिछाण्यावर खेळून राहशील, त्याचं काय? पुन्हा सागर गोंधळला, कारण त्याने असा विचारच केला नव्हता. पुन्हा देवाने त्याला 1 महिन्याचा अवधी दिला आणि तो निघून गेला. असं सतत होत राहिलं. प्रत्येक वेळेला सागर देवाकडे जे मागे त्यावर देवाने त्याला त्याबद्दल काही विचारलं किंवा सांगितलं की तो गोंधळून जाईल. पुन्हा 1 महिन्याचा अवधी देऊन देव निघून जाईल. नेमकं स्वतःला काय हवंय याविषयी सागरलाच खात्री नसल्यामुळे विचार करून करून थकला आणि शेवटी देवाला म्हणाला, देवा देवा मी थकलो, तेव्हा आता मला तुझ्यासाठी जे योग्य वाटेल तेच तू कर. देव हसला आणि म्हणाला, तथा असतो. श्रोते हो, त्यानंतरचं सागरचं सगळं आयुष्य हे सर्वसामान्य माणसासारखंच गेलं. कारण त्याला जे हवं होतं ते मिळवण्यासाठी त्याला काय काय गमवावं लागेल किंवा ते मिळाल्यानंतर ते टिकवण्यासाठी कोणत्या संकटांना सामोरं जावं लागेल याचा त्याने कधी विचारच केला नव्हता. माणसाने त्याला काय हवं आहे ते एकदा ठरवल्यावर ते मिळवण्यासाठी धडपड करताना जे काही गमवावं लागेल त्यासाठीही त्याने तयार असलं पाहिजे. आणि बरीच माणसं त्यासाठीच तयार नसतात किंवा त्याचा त्यांनी विचारच केलेला नसतो. म्हणूनच ते मिळवण्याची त्यांची योग्यता किंवा क्षमता असूनही त्यांना ते मिळू शकत नाही. थोडक्यात काय, तर एक सुखाचा धागा विणताना त्याचबरोबर 100 दुःखाचे धागेही विणावे लागतात, तेव्हाच एक जरतारी यशाचं वस्त्र आपल्या हाती लागतं, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.

श्रोते हो, आपण ऐकत होता जगूया आनंदी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:35 होत आहेत. जाणून घेऊया अस्मिता वाहिनीच्या आजच्या कार्यक्रमांविषयी आणि त्यानंतर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सुरुवातीला रूपरेषा, यानंतर सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात समतोल अन्न द्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती ऐकणार आहोत. पुन्हा प्रसारण 2:00. आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि पुन्हा 2:05. दैनंदिन जीवनासाठी योग सहभाग, तज्ज्ञ योग शिक्षक अविनाश कुमावत. ही जळगाव आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. परिसर सकाळी 6:50 आणि पुन्हा 2:10. पावसाळा आणि पर्यावरणीय बदल भाग 4, सहभाग जितेंद्र जोशी. जळगाव आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे ही. आयसी अक्षरे रसिके सकाळी 7:00 आणि पुन्हा 2:55. साहित्य वेध या मालेत सुजाता राऊत यांच्या मातीत मिसळण्याची गोष्ट या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस 7:40. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 4, लेखक नितीन साळुंके, वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. सकाळी 9:30 स्वरांजली, गाऊ विठ्ठलाची गाणी. कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप, संगीतकार आशुतोष कुलकर्णी, गायक सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. ही पुणे आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्यपरक सकाळी 9:45. दुपारी 12:00 वनिता मंडळ, यात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं मुलाखतींवर आधारित विशेष कार्यक्रम. यात योग आणि योगाची आसनं याविषयी योग प्रशिक्षक कुणाल महाजन यांची मुलाखत. त्यानंतर योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची मुलाखत. तर राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तावडे यांची मुलाखत. हे आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. भंडारा जिल्ह्याचं वार्तापत्र गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित केलं जाईल. ते आम्ही सहक्षेपित करू 2:40. श्रोते हो, आजचं प्रसारण 2:52 सुरू होईल. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा, यात 2:55 प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचे वितरण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुगळी पश्चिम बंगाल येथे होणार आहे. या सोहळ्याचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून कार्यक्रम संपेपर्यंत प्रसारित होईल. ते आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 5:30 योग आणि कार्यक्रमात जागतिक योग दिवसानिमित्त युवा योग प्रशिक्षक कुणाल महाजन यांच्याशी केलेल्या गप्पा. ही जळगाव आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. सायंकाळी 6:30 सायन्स कॉर्नर, यात लघुग्रह आणि त्यांचा शोध याविषयी विक्रांत कुरमुडे यांची मुलाखत. वृत्तविशेष 7:15 माझं आवार माझं शिवार 7:30, यात कारभारीण या कार्यक्रमात दर्शना दामले यांची मुलाखत. लोकसंगीत रात्री 8:15 स्पॉटलाईट, रात्री 9:15 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृती भारती 9:30 आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीत का कार्यक्रमात विवेक कर्माहे यांचं गायन. ठुमरी आणि दादरा हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू. आजचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे आहे. सकाळी 10:30 पंडित मदन मिश्रा यांचं तबला वादन, ताल 3 ताल. दुपारी 2:30 गोविंद बालकृष्णन यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग भैरवी आणि सायंकाळी 5:02 श्यामला सजनानी यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन राग बेगडे आणि शुद्ध धन्यासी. तर हे होते अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम. आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त नोंदीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात काल आकाश अंशतः ढगाळ होतं आणि हलका पाऊस झाला. कमाल तापमान कुलाबा येथे 35 अंश सेल्सिअस, सांताक्रूज येथे 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज येथे 29 अंश सेल्सिअस असं नोंदवण्यात आलं. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 74% अशी नोंदवण्यात आली. पावसाची नोंद कुलाबा येथे 2.4 मिलीमीटर अशी नोंदवण्यात आली. हे होतं हवामान वृत्त. आता हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळ असेल. वातावरण काहीसं उष्ण आणि दमट राहील. कमाल तापमान 36 तर किमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता हवामानाचा अंदाज. मच्छीमार बांधवांसाठी सूचना.

0: ना समुद्र किनाऱ्यापासून, समुद्र किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या सागरी क्षेत्रासाठी आहे. नैऋत्य अरबी समुद्रात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील आणि हा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तेव्हा मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आता आमच्या ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात काही भागात ढगाच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज. 6:40 होत आहेत. कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया समतोल अन्न द्रव्य व्यवस्थापनाविषयी माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पिकांपासून गुणवत्तेचं आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकाला लागणारी सर्व प्रकारची अन्नद्रव्य योग्य प्रमाणात मिळणं गरजेचं असतं. नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा झाला पाहिजे. हा पुरवठा होण्यासाठी मातीचं परीक्षण केलं पाहिजे. माती परीक्षण अहवालावरून आपल्याला त्या जमिनीत मूळचा अन्नद्रव्य साठा किती आहे हे समजतं. त्यानुसार आपण कोणतं पीक घेणार आहोत, त्याची अन्नद्रव्याची काय गरज आहे हे शिफारसीनुसार कळतं आणि मग मूळ जमिनीतील उपलब्ध असणारी अन्नद्रव्य विचारात घेऊन शिफारसीनुसार त्या पिकाला किती आणि कोणती अन्नद्रव्य घालायची याचा मेळ घालणं म्हणजेच समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन. पिकांना समतोलपणे अन्नद्रव्याचा पुरवठा करणं हा अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा प्रमुख कणा आहे. मोठ्या प्रमाणावर नत्रयुक्त खतं वापरली जातात, त्या मानानं स्फुरदयुक्त, पालाशयुक्त खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्य कमी प्रमाणात वापरली जातात. रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खताचा वापर सुद्धा करणं आवश्यक आहे. पिकांची फेरपालट योग्य रीतीनं व्हायला हवी. पिकांची फेरपालट योग्य रीतीनं झाली नाही तर या सर्वांचा परिणाम जमिनीतील मूळ अन्नद्रव्याचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि उत्पादन घटतं, जमिनीची सुपीकता कमी होते. म्हणूनच माती परीक्षणाच्या अहवालानुसार समतोल खतांचा आणि अन्नद्रव्याचा पुरवठा केला तर पिकांची उत्पादकता वाढते, मालाचा दर्जा, जमिनीतील अन्नद्रव्य कमतरता आणि जमिनीची कमी होणारी सुपीकता सुधारण्यासाठी मदत होते. जास्त प्रमाणात खतं दिली तर पिकांना अपाय होतो आणि कमी खतं दिली तर पिकांची वाढ खुंटते. म्हणून समतोलपणे खतं वापरली तर उत्पादन वाढतं आणि खर्च केलेल्या भांडवलापासून आर्थिक नफा वाढतो. एवढंच नाही तर सर्वात जास्त उत्पादन प्रामुख्यानं योग्य आणि समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापनावर अवलंबून असतं. म्हणून समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जमिनीतल्या मातीचं निदान करून त्या अहवालानुसार पिकांसाठी त्या जमिनीतील मूळ उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्यांचा विचार करून कोणती आणि किती खतं घालायची याचा ताळमेळ साधायला हवा. वेगवेगळ्या विभागात नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे का की पुरेसा साठा आहे याचं परीक्षण करून घेणं आवश्यक ठरतं. बहुतांशी खतपुरवठा हा खासगी विक्रेत्यांकडून केला जातो. त्यांनी शेतकऱ्यांना समतोल खत व्यवस्थापनाविषयीची माहिती देणं आवश्यक आहे. स्वतः शेतकऱ्यांनी नत्र, स्फुरद, पालाश या खतांच्या योग्य वापराबद्दल तसंच सेंद्रिय खतांचा वापर आणि योग्य त्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्यासाठी माहिती करून घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारे समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना जमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धता, अन्नद्रव्य व्यवस्थापनातल्या अडचणी, समतोल अन्नद्रव्याची गरज या बाबी विचारात घेऊन अधिक उत्पादन मिळवण्यासाठी समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकत होतात समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी माहिती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 वाजून आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे ही आरोग्याची गुरुकिल्ली होय. मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा या गरजात आता आरोग्याचाही अंतर्भाव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बिघडलेले आरोग्य सुधारण्याकरिता अनेक प्रयत्न अनेक उपचार पद्धतींचा जन्म झाला आहे. परंतु उपचार पद्धतींच्या उपचारात बऱ्याच मर्यादा आहेत. आरोग्य टिकवणे सुधारणे आणि वाढवणे याकरिता त्यावरील रामबाण उपाय योगच आहे. योगाचे अनेक प्रकार आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला प्रश्न पडतो की योग करावा का, कोणी करावा, किती वेळ करावा. तरुण वृद्ध अतिवृद्ध व्याधीग्रस्त वा दुर्बल कोणीही योगाभ्यास करू शकतो. 12व्या वर्षानंतर योगासने प्राणायामांचा अभ्यास करावास हरकत नाही. 12 ते 16 वर्षाची मुले आसन प्राणायाम करतात मात्र त्यांना याकरिता बसवले जाते. जर ते स्वतःहून इच्छुक असतील आणि भविष्यात त्यांना करिअर करायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने जर ते करत असतील तर ते न केलेले बरे. या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मरणशक्तीत वाढ एकाग्रतेत वाढ आणि ऐन परीक्षेच्या वेळी त्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जर चांगले राहावे असे वाटत असेल तर त्यांनी योगाचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार आणि प्राणायामात भ्रामरी ओंकारनाद आणि ध्यान किंवा त्राटक याकरिता रोज 15 मिनिटे तरी देणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुष यांनी आसनांच्या प्रत्येक प्रकारापैकी शरीर संवर्धनात्मक शिथिलीकारक आणि ध्यानात्मक तसेच रोग प्रतिबंधात्मक रोग निवारक आणि निर्मोक्ष अर्थात व्यसन वाईट सवयी घालवण्याकरता या योगोपचार पद्धतींचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेता येतो. आपल्या दैनंदिन शारीरिक क्रिया प्रक्रियांमुळे स्नायूंना थोडासा ताठरपणा आलेला असतो. शरीरातील सांधे आखडलेले असतात. हे सांधे आणि स्नायू मोकळे करून सहज स्थितीला आणण्याकरिता चलनक्रिया पूरक हालचाली करता येते. यात आपण 10 मिनिटे याकरिता आपण वेळ देऊ शकतो. उभे राहून मान खाली वर करणे, मान उजवीकडे डावीकडे वळवणे, मान गोल फिरवणे 2-3 वेळा हळूहळू करावेत. खांद्यांचा व्यायाम सुद्धा करावा, कमरेचा व्यायाम करावा, गुडघ्यांचा व्यायाम 2-3 वेळा करावा. योगासनांकरिता 20 ते 25 मिनिटे वेळ दिल्यास उभ्या स्थितीतील ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन, उत्कटासन, नटराजासन, वीरासन, गरुडासन, संतुलासन यापैकी आपल्याला जमतील अशी 4-5 आसने करावीत. बैठक आसनामध्ये पर्वतासन आहे, भद्रासन आहे, उष्ट्रासन, चंद्रासन, शशकासन, वक्रासन, वज्रासन, पद्मासन, पश्चिमोत्तासन, सुप्त वज्रासन यापैकी आवश्यक जमतील अशी आसने करावीत. पोटावर झोपून जी आहे शल्भासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, तिर्यक भुजंगासन, मार्जरासन यातीलही आपल्या शरीराला मानवेल अशी करून घ्यावी. पाठीवर झोपून उत्तानपादासन आहे, अर्धहलासन, हलासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन आहे, मत्स्यासन, नौकासन, शवासन यापैकी काही आसने आपण करावी. प्राणायामात चंद्रभेदन, सूर्यभेदन, भस्त्रिका, कपालभाती, बंद लावणे, अनुलोम विलोम, भ्रामरी, नाडीशोधक, ध्यानात्मक यात प्राणायामाकरिता 20 मिनिटांचा वेळ द्यावा. आपल्याला जर कमी वेळ असेल तर कमीत कमी 7 सूर्यनमस्कार, काही पूरक हालचाली आणि 2-3 प्राणायाम असे अर्ध्या तासाचे पॅकेजही होते. आपण पूरक हालचाली, अनेक आसने, प्राणायाम या गोष्टींचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल हे पाहिले.
0: दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करावे तर आपण तातडीने ड्रेनेज आणि नाले साफ करायला हवे. नाल्यांना अडथळे तर येत नाहीत ना. कचरा, वाळलेली पाने, प्लास्टिक आणि इतर अडथळे आपण तात्काळ काढायला पाहिजेत, जेणेकरून पाणी मुक्तपणे वाहून जाईल. महत्वाच्या रस्त्यावर आणि परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रवाही पाण्याच्या मार्गातील अडथळे पंपाच्या सहाय्याने तात्काळ दूर करावे. पिण्याच्या पाणी फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन करायला पाहिजे. पाणी उकळून प्यायला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय. आपण बाहेरून आल्यानंतर नेहमी हात धुवायला पाहिजे. पावसाळ्यात जर आपल्याला जखम झाली तर अशा जखमांची विशेष काळजी घ्यायला हवी. प्राण्यांना देखील आपण अशा वेळी सुरक्षित ठिकाणी हलवणे महत्वपूर्ण ठरते. पावसाळ्यातला आहार कसा असावा? पावसाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावते, म्हणून हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा. उकळलेले पदार्थ, खिचडी, मूग डाळ, भाज्या, सूप, फळे आणि स्वच्छ उकळलेले पाणी यांना प्राधान्य द्यावे. रस्त्यावरील पदार्थ, शिळे अन्न, जास्त तेलकट तिखट खाणे तसेच थंड पेये टाळली पाहिजेत. भाज्या व फळे नीट धुवून वापरावीत. आहारात हळद, आलं, लसूण यांचा योग्य वापर केल्यास प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. घनकचरा वर्गीकृत करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, जैववैद्यकीय व औद्योगिक कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने निवारण करावे. कचरा आणि सांडपाण्याच्या मुख्य प्रवाहात सोडू नये. मृत प्राणी व मानवी अवशेषांची योग्य व्यवस्थाही लावणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे निर्देश समजून घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या अवशेषांचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न. रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था, रुग्णालये आणि आश्रय केंद्रे तयार ठेवावी. आवश्यक असल्यास लोकांचे स्थलांतर आणि तात्पुरता निवाऱ्याची सोय करावी. सामुदाय सहभाग आणि जागरूकता. शेजाऱ्यांना मदत करणे, स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, जलप्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वच्छता परिषदेने प्रयत्न केले पाहिजे. ही सर्व उपाययोजना केवळ आपले आरोग्य आणि जीवनमान सुरळीत चालावी यासाठी नाही तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल. पावसाळ्यातील आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटीशी जबाबदारी खूप मोठा फरक घडवू शकते. नदी, नाले, पाण्याच्या स्रोतांची काळजी घेतली पाहिजे, तरच आपण जलजन्य रोगांपासून परिसराचे संरक्षण करू शकतो. स्थानिक प्रशासनाशी हात मिळवून काम केल्यानेच आपला परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन दृष्ट्या तंदुरुस्त राहील. थांबूया. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: सहा वाजून 55 मिनिटांनी दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित केले जातील. आदर्श

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया सुजाता राऊत यांच्या मातीत मिसळण्याची गोष्ट या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: लेखक लिहित जातो तेव्हा त्याचं भावविश्व तो हळूहळू पण अगदी निश्चयाने उलगडत जातो. धाग्याचा रीळ मोकळा करीत जावा असा. त्यातून जे साकारलं जातं ते वाचकाला भिडणारं असतं अगदी थेट अंतकरणापर्यंत. असं भिडणारं साहित्य आपल्यासमोर येतं तेव्हा त्याला दाद देण्याची गरज नसते, ती आतून उसळून येते आपोआप. त्याचं कारण ती असते सृजनाचा आविष्कार आणि त्याला प्रतिसाद म्हणून मिळालेला हुंकार. दुसरी गोष्ट ही की जेव्हा निबंध वजा लेखाचं लेखन होतं तेव्हा लेखकाकडून त्या लेखाला विषयानुरूप न्याय मिळायला हवाच, परंतु त्याचवेळी वाचकासमोर त्या लेखाचं सौंदर्य प्रतीत होत असताना लेखकाची प्रतिमाही नजरेसमोर साकार व्हायला हवी. अदृश्यपणे ही प्रतिमा सृजनाची आहे तशी ती त्यांच्या प्रतिभेची आहे, असा प्रतिभेचं देणं लाभलेला धनी सातत्याने समोर वावरत असायला हवा. ही निरीक्षणं का नोंद करीत आहे असा प्रश्न पडू शकतो वाचकाला. तर त्याचं उत्तर आहे सुजाता राऊत लिखित मातीत मिसळण्याची गोष्ट हा ललित लेखांचा संग्रह. हा संग्रह ललित लेखांचा आहे त्यामुळे लेखकाच्या सृजनशीलपणाला मर्यादा असणारच. तरीही त्या चौकडीत राहून जी मुसाफिरी करायची आहे ती त्यांनी मुक्तपणे नव्हे तर अतिशय बंदिस्तपणे केलेली आहे. एखाद्या कसलेल्या गवयाने खुलवलेल्या बंदिशीसारखी. या लेखसंग्रहात एकूण 24 लेख आहेत. कुठलाही लेख कुठेही कधीही उघडून वाचायला सुरुवात करा तो आपला ताबा घेत जातो. नैसर्गिक वातावरणात रमताना ते वातावरण जसा आपला अलवार स्पर्श हळूवारपणे तरी तितकाच स्वतःच्या प्रभावाने अंगभर आणि अंतकरणापर्यंत करत जातो तसा. लेखांना विषयांचं बंधन नाही, तरी त्यात प्रवास आहे. प्रवास वर्णने आहेत, निसर्ग आहे, त्याची विविध रूपं आहेत. नाती ज्या जिव्हाळ्याने जपतो तितक्याच आपुलकीने त्या निसर्गाची प्रवासाची वर्णने साकारलेली आहेत. ज्योतिबाच्या डोंगरावर विसावलेला ज्योतिबा आणि गिरनारच्या पर्वतावर विसावलेले दत्तगुरु, मथुरेहून द्वारकेला आलेला कृष्ण, गावच्या कोरड्या नदीपात्रातून ते रोमचे विध्वंस पावलेलं साम्राज्य आणि पॅरिसपर्यंतचा प्रवास, हिमालय द्वारकापर्यंत केलेला प्रवास, याचप्रमाणे रजनीगंधा, साहेब बीबी आणि गुलाम यातून भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचा उत्तम अभिनय आणि त्यांचं व्यक्तिमत्व, असे सिनेमे साकारणारे दिग्दर्शक, असे अनेक विषय आहेत. त्यांच्याकडे पाहताना जी सौंदर्यदृष्टी असावी लागते प्रत्येक ठिकाणी ईश्वर पाहावा तशी काव्यमयताही आहे. ती केवळ स्वतःचीच नव्हे तर इतरांच्याही तरल भावनांचा समर्पक उपयोग केलेला आहे. ती मराठी आहे तसाच उर्दू, इंग्रजी आणि संस्कृत काव्यांचाही आहे. नुसतेच काव्य नाही तर ज्ञानेश्वरी, महाभारतातील, भागवतातील श्लोकांचेही संदर्भ इथे आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणांचे व्यक्तीचे महात्म्य, वास्तव, इतिहास यांचा संदर्भासहित तपशील असा आलेला आहे. जसा चित्रकार आपल्या सर्वांग सुंदर चित्रांची निर्मिती करताना त्याच्या खजिन्यातील सगळ्या रंगांचे उधळण करीत आहे, या सर्वांगीण कलांचा, सौंदर्याचा, सौंदर्यदृष्टीचा आणि तरलतेचा जो पट लेखिकेने लेखातून आपल्यासमोर साकार केलेला आहे तो प्रत्यक्ष आपल्यासमोर साकार होत आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत असंच वाटत राहतं. लेखांचा रमणीय प्रवास सुरू होतो शीर्षकापासून. गावाक्षातून चंद्र दिसे, गंगाजी का तट हो, भूमी, प्रेमाचं शुभ्र संगीत, इस शहर में हर कोई व्यामोह करताना, या लेखांच्या लेखिका आहेत सुजाता राऊत, कवयित्री सुजाता राऊत. त्यांच्या तरल भाव, जिव्हाळा आणि अलवार स्पर्शाने पुनीत झालेली ही लेखभूमी आहे. पानापानातून दरवळणारा सुपीक कसदार शैलीचा गंध मोहून टाकणारा आहे. मातीत मिसळल्यानंतर नुसता मृदगंध येतो असं नाही तर त्यातून सृजनाचे सृष्टी प्रत्ययाला येते. मातीशी नातं असणाऱ्यांना हे वेगळं सांगण्याची गरज नाही. हा मातीत मिसळून नव्हे एकरूप झाल्याचा आविष्कार आहे जो मनात दृश्य स्वरूपात कायम रुंजी घालत राहणार आहे. तसंच यातल्या भाषेचं माधुर्य सालंकृत मोहून टाकणारं हळूवारपणे अशा एकरूप झालेल्या सिद्धहस्त लेखनेचा सृजनवासा दीर्घकाळ लक्षात राहणारा आहे.
0: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आत्ताच आपण ऐकला सुजाता राऊत यांच्या मातीत मिसळण्याची गोष्ट या पुस्तकात.

चा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
1: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
0: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
1: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा?
2: यस, प्रॉमिस.
0: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
1: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील. आम्ही सहक्षेपित करू.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी

0: सतारी से बोल असोत
1: कि मंजुळ बासरे
0: शततारांची संतूर असो
1: कि मंगल सनई
0: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी
1: आकाशवाणी आपल्याबरोबर

0: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे, उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले,
1: दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ. यह रोजगार योजना सामान्य तौर पर सोचे जाने वाली रोजगार योजना से बहुत आगे बढ़कर पहली नौकरी पाने वाली युवा के सपनों को शक्ति देने वाली योजना है. यह युवा और उद्योगों के बीच एक मजबूत सेतु बनाने वाली योजना है.
0: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधल्या अंबाझरी आयुध निर्माणीतील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंह याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल असं सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. हा प्रकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या अत्याधुनिक प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारनं 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातल्या पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याच्या नामांतर सोहळा कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. पुण्यात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे सप महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं आहे. राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार झाला. या उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातल्या 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात गुगल फॉर एज्युकेशन विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ताशीलदार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून संपूर्ण प्रशिक्षण गुगल मार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षा सुरळीत, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था सज्ज असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये उद्या ही परीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचं NTA कळवलं आहे. नीट UG पुनर्परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी NTA 91 78 27 98 02 87 हा अधिकृत व्हॉट्सअप नंबर जारी केला आहे. सर्व अधिकृत व्हॉट्सअप संदेश याच क्रमांकावरील त्यांच्या व्हेरीफाईड खात्यावरूनच पाठवले जातील. कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यावर ब्लू व्हेरिफिकेशन टिक अर्थात निळी खूण आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे नाव असल्याची खात्री करण्याचा सल्ला संस्थेनं दिला आहे. दरम्यान नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम या समाज माध्यमावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला. केंद्र सरकारच्या या निर्णयाला टेलिग्रामनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं कृती आराखडा निश्चित केला आहे. देशातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी महिलांकरता सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी 10 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या संस्थांना पॉश ऑडिट बंधनकारक करण्यात आलं आहे. जनजागृती कार्यक्रम, शी बॉक्स सारखे उपक्रम तसंच सर्व कार्यालयात अंतर्गत तक्रार समित्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. या 18 महत्वाच्या उपाययोजनांसंदर्भात आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसह विविध यंत्रणांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक कार्यस्थळ सुरक्षितता, समानता आणि सन्मानाचं केंद्र बनलं पाहिजे असं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत 2 वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा कार्यक्रम गोरेगावमध्ये नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात झाला. शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. अमरावतीतील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासू नेतृत्व, माजी आमदार प्राध्यापक BT देशमुख यांचं काल अमरावतीमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अनुशेषासह राज्यातील विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेप्रति सदैव सेवाभाव आणि संसदीय आयुधांवरील प्रभुत्व ही आदरणीय भाऊंच्या योगदानाची वैशिष्ट्य सर्वांसाठी अनुकरणीय आहेत अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक ॲल्युमिनियम

0: युरेनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
3: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार, मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको।
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
5: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 7:22 आणि 6 सेकंद झाली आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
6: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:22 होत आहेत। ऐकूया आजचे दिनविशेष। आज 20 जून 2026, आजच्या दिवशी 1877 साली अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी कॅनडामध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेची सुरुवात केली। 1887 साली आजच्या दिवशी देशातील मुंबई येथील उपनगरीय रेल्वे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस सध्याचं CSMT सुरू झालं। 1921 साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली। 1960 साली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली। 1997 साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू करण्यात आली आणि 2003 साली जगभरात मोफत ज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या विकिमीडिया फाउंडेशनची स्थापना झाली। आज 1869 साली किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म, त्यांचा स्मृतिदिन। जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांचा जन्म 1939। 1958 भारताच्या 15व्या राष्ट्रपती तसेच पहिल्या आदिवासी सर्वात तरुण आणि दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्षा द्रौपदी मुर्मू यांचा जन्म। तर आज जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेनरीच रॉथ यांचा स्मृतिदिन 1668। 1795 राणी अहिल्याबाई होळकर यांचं निधन। 1887 पद्मभूषण डॉ सलीम अली यांचं निधन। 1897 मराठीतले शायर भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदा दिल यांचा स्मृतिदिन। राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते आणि दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचा स्मृतिदिन, तर अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा स्मृतिदिन आहे। श्री श्रोते हो, हे होते आजचे दिनविशेष।
7: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी निलेश पवार आपले मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, हवामानातील सातत्याने होत असलेले बदल, अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप आणि त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची बाब बनली आहे. बदलत्या हवामानामुळे पीक पद्धती, शेतीचं नियोजन आणि उत्पादन क्षमतेसमोर अनेक आव्हानं निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्वाचं ठरतं. याच विषयावर आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ. यंदाच्या मान्सूनची सद्यस्थिती, पावसाचे संभाव्य स्वरूप आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम, शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी, पीक नियोजन तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती व्यवस्थापन या विविध मुद्द्यांवर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या शेतकऱ्यांना एलनिनो विषयी जी महत्वाची माहिती सांगायची आहे त्याबद्दल मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. हवामान विभागाच्या दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज यानुसार महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात कोणत्या कोकणच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आणि स्थानिक वितरण हे कसं राहणार?
1: आता प्रथमतः जर पाहायचं झालं, हा जो दीर्घ मुदतीचा भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेला आहे तो प्रथम चरणातील दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज आहे. त्यानुसार पूर्ण भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण हे दीर्घकालीन सरासरीच्या 90-95% राहण्याच्या ग्रहणाची दाट शक्यता आहे. आणि त्याचबरोबर जर परिणामात्मक दृष्ट्या क्वांटिटेटिव्हली जर आपण जर पाहिलं तर ह्या नैऋत्य मोसमी पावसाचं पूर्ण भारतामध्ये जे प्रमाण आहे ते दीर्घकालीन सरासरीच्या 92% राहणार आहे. आणि या नैऋत्य मोसमी पावसाची जी दीर्घकालीन सरासरी पूर्ण भारतामध्ये जी आहे 780 मिलीमीटर आहे त्या दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर स्थानिक वितरणाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर स्थानिक वितरण पूर्ण भारतामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्र व कोकणामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये स्थानिक वितरण हे सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं.
0: सद्यस्थितीला एल निनो हा शब्द सगळ्यांच्याच परवलीचा झालेला आहे. नेमकं मग एल निनो ही हवामान घटना काय याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना माहिती सांग.
1: एल निनो ही एक जागतिक हवामान घटना आहे आणि त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर जल एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे. त्याचा शब्दशः अर्थ हा लहान मुलगा असा होतो. दरवर्षी ख्रिसमसच्या सुरुवातीला ख्रिसमसच्या बरोबर या हवामान घटना विकसित होत असतात आणि ह्या हवामान घटना ह्या पॅसिफिक सी मध्ये विकसित होत असतात. यामध्ये साधारणपणे पूर्व पॅसिफिक समुद्र आहे, दक्षिण अमेरिकेचा किनारा, या ठिकाणी जे पॅसिफिक समुद्राचं तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त होतं. त्याच्या उलट दक्षिण आशियाई देश असतील किंवा ऑस्ट्रेलियाचा जो पश्चिम किनारा आहे पॅसिफिक समुद्र त्या ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणून वारे आहेत ते पूर्णपणे दक्षिण अमेरिके किनाऱ्याकडे वाहतात आणि बाष्पयुक्त वारे दक्षिण अमेरिकेकडेच्या किनाऱ्याकडे वाहिल्यामुळे दक्षिण अमेरिकेमध्ये अतिवृष्टी होते. या उलट ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण आशियाई देश असतील किंवा भारतामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते व पावसाचं प्रमाण कमी होत.
0: एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण नेमकं कसं करतं?
1: आता एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण करताना जर पाहिलं तर एक 4-5 त्याचे वर्ग पडतात. त्याच्यामध्ये जी तीव्रता आहे सुरुवातीला वीक असा एल निनो ज्याची तीव्रता जी आहे तापमान हे सरासरीपेक्षा 0.5-0.9 अंश सेल्सिअसनं वाढतं. जर त्यानंतर मॉडरेट स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा जर एल निनो आला असं त्यावेळेस पॅसिफिक समुद्राचं तापमान हे प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1-1.4 अंश सेल्सिअसनं वाढतं. त्यानंतर तीव्र स्वरूपाचा किंवा स्ट्रॉंग एल निनो आपण त्याला म्हणतो त्यावेळेस प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1.5-1.9 अंश सेल्सिअसनं वाढतं. आणि त्याचबरोबर एक अलीकडच्या काळात सर्वजण त्याची चर्चा करतात की एक सुपर एल निनो. तर सुपर एल निनो हे वर्गीकरण करताना प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता असते असं त्याचं वर्गीकरण केलं जातं.
0: बरं, एल निनोचा कोकणातल्या पावसावरती काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी आम्हाला जरा माहिती सांगा.
1: आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो 3000 मिलीमीटर. तर पावसाचं प्रमाण जरी 10-20% किंवा 20-25% कमी झालं तर फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ की पावसाच्या प्रमाणाचाही आपल्याकडे काही एवढा फरक पडणार नाही. त्याचबरोबर स्थानिक वितरण जर पाहायचं झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व तालुक्यामध्ये स्थानिक वितरणामध्ये ही समानता आढळून येते. तर एल निनोचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणावरती किंवा स्थानिक वितरणावरती एवढासा परिणाम होणार नाही. परंतु तर कालिक वितरण जर पाहिलं, जून महिन्यात पडणारा पाऊस, जुलै महिन्यात पडणारा पाऊस, ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस, तर याचं प्रमाण जर पाहिलं तर कालिक वितरणामध्ये असमानता आढळू शकते. हंगामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये रेंगाळणारा मान्सून, विलंबाने सुरू होणारा पाऊस, पर्जन्यखंड, हंगामाच्या मध्यामध्ये पडणारे पर्जन्यखंड किंवा पावसाचे होणारे लवकर निर्गमन, अशा स्वरूपाचा प्रभाव आपल्या कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसावरती एल निनोचा आढळू शकतो.
0: मला शेतकरी बंधूंच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न तुम्हाला विचारा असं वाटतो की जसा पावसाचा एल निनो प्रभाव होणार आहे तसाच इथल्या शेतीवर एल निनोचा काय प्रभाव होणार आहे?
1: आता शेतीवरती जर प्रभाव पाहायचं झालं तर मी मगाशीच सांगितलं की कालिक वितरणामध्ये आपल्याकडे जे टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन आहे पावसाचं त्याच्यावरती एल निनोचा प्रभाव होणार आहे. त्याच्यामध्ये मग हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळ येऊ शकतो, त्याच्यामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे वेळेत आगमन होऊ शकतं, पेरणीही वेळेत होऊ शकते, पण रोपवाटिका व्यवस्थापन करण्यादरम्यान कोरडा ऋतू, 15 ते 20 दिवसाचा कोरडा ऋतू, ड्राय स्पेल येऊ शकतो, त्यामुळं रोपांची वाढ निकृष्ट होऊ शकते. त्यानंतर मान्सूनचं आगमनही वेळेत होतं, पेरणीही होते, ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो पुनर्लागवडीच्या वेळी एखाद्या वेळेस कोरडा ऋतू किंवा ड्राय स्पेल 15 ते 20 दिवसाचा येऊ शकतो, पुनर्लागवड खोळंबू शकते. त्यानंतर 2 आठवडे किंवा 4 आठवडे पावसाचे विलंबाने सुरुवात होऊ शकते, अशा स्वरूपाचे परिणाम आपल्याला शेतीवरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ, ज्यावेळेस भात किंवा वरी असेल किंवा जे शेती पीक आहे ते पुनरुत्पादन अवस्थेत असतात, अशा दरम्यान आपल्याकडे पावसाचा खंड निर्माण होऊन घट निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हंगामाच्या उत्तरार्धामध्येही दुष्काळ निर्माण होऊ शकतात, अशा स्वरूपाचे विविध परिणाम एल निनोमुळे आपल्या कोकणातील पावसावरती होऊ शकतात.
0: सर, आता तुम्ही ड्राय स्पेल याचा उल्लेख केला तर मी प्रश्न विचारू इच्छितो की जर नैऋत्य मान्सून पावसाचं आगमन वेळेवरती होऊन पिकांची पेरणी वेळेत झाली, त्याचबरोबर पेरणीनंतर पिकाची उगवण सामान्यपणे झाली, पण त्यानंतर पावसाचा 15-20 दिवसांचा कोरडा ड्राय स्पेल कालावधी आला तर पिकांची उगवण वाढ निकृष्ट झाली, तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी?
1: नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन झालं, पेरणी वेळेत झाली आणि त्यानंतर जर आपल्या रोपवाटिकेची वाढ जर निकृष्ट दर्जाची झाली अशा वेळेस आपण त्यावेळेस कोरडा ऋतूच्या दरम्यान त्या रोपवाटिकेला संरक्षणात्मक सिंचन देण्यात यावे. त्याचबरोबर रोपवाटिकेमध्ये ग्लेरिसिडे असेल गिरीपुष्पाच्या पालाचे आच्छादन करावे, जेणेकरून मृदेमधील ओलावा टिकून राहील व रोपवाटिकेची वाढ चांगली होईल. त्याचबरोबर आणखी एक रोपवाटिकेची वाढ चांगली होण्याकरिता आपण रोपवाटिकेत 15 दिवसाच्या झाल्यानंतर आपण प्रतिकोणत्याही प्रमाणात आपण नत्र खताची मात्राही देऊ शकतो किंवा 1% युरिया म्हणजे 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याच्यावरती फवारणी करून आपल्या रोपांची वाढ जोमदार करू शकतो. त्याचबरोबर जर पाऊस बराच लांबला तर त्या ठिकाणी हलव्या जातींची नर्सरी तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशा स्वरूपाच्या उपायांना अंमलात आणावे.
0: तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की विलंब झाला तर काय उपाययोजना देणार आहे. मी थोडस अजून त्याच्यात विस्तृत मार्गदर्शन तुमचं जाणून घेऊ इच्छितो. नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला 2-3 आठवडे उशीर झाला व तो उशीर आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याचं जरा मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना.
1: आता 2 आठवडे उशीर झाला किंवा 4 आठवडे उशीर झाला याचा अर्थ की पेरणी उशिरानं होणार आहे. पेरणी उशिरानं होणार म्हणजे 2 ते 4 आठवड्याचा कालावधी आपल्याकडून जाणार. याकरिता आपल्याकडे निमगरव्या किंवा गरव्या जातीची ज्या की 130 ते 150 दिवस कालावधीचा आहे याचा ऑप्शन आपल्याकडे राहत नाही, त्यामुळे 2 आठवड्यानं विलंबानं पाऊस सुरुवात झाला तर त्यावेळेस भाताच्या हळव्या जाती उदाहरणार्थ रत्नागिरी 73, रत्नागिरी 24 असेल, रत्नागिरी 1 असेल, रत्नागिरी 5 असेल किंवा कर्जत 3 या हळव्या जातींची पेरणी करावी. आणि पाऊस जर 4 आठवड्यानं उशिरानं सुरुवात झाली तर त्यावेळेस ज्या हळव्या जाती आहेत रत्नागिरी 73 असेल, कर्जत 174 अत्यंत हळव्या जातींची लागवड करावी. त्याचबरोबर जर पाण्याची अनुपलब्धता असेल तर मॅट पद्धतीने किंवा चटई पद्धतीने आपण नर्सरी तयार करावी आणि रोपाची उपलब्धता करून घ्यावी. त्याचबरोबर नागली असेल वरी असेल यांच्या 4 आठवडे जर पाऊस थांबला तर त्या ठिकाणी आपण नागली वरी या पिकांची पेरणी करू शकत नाही, त्याच्याऐवजी चवळी असेल उडीद असेल किंवा करडई यासारखी आपण पिकं पण कोकणामध्ये घेऊ शकतो. आणि जर भुईमुग लागवड किंवा पेरणी करायची असेल तर 4 आठवडे पाऊस लांबला तर त्या ठिकाणी भुईमुगाची खूप कमी कालावधीची जी खुले प्रगती म्हणून जात आहे ते पण आपण त्याची पेरणी करू शकतो.
0: नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला म्हणजे व्यवस्थित त्याचं आगमन झालं, पेरणी

0: होऊन देणार त्या वेळची फलणीच्या वेळची. त्याचबरोबर कमी अंतराचा उपयोग करावा. आपण साधारणतः 20 बाय 25 बाय 15 किंवा 20 बाय 20 या अंतरावर लागवड करतो, त्याऐवजी 15 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी, जेणेकरून जास्त रोपाची लागवड होईल. काही रोपं मिली तरी काही रोपं तरी टिकून राहतील आणि रोपाची कमतरता भासल्यास, अशा वेळेस आपण जास्त रोपं लावतोय ना, त्यावेळेस रोपांची कमतरता भासल्यास मॅट पद्धतीनं किंवा रहू काढलेले बियाणे वापरून आपण रोपांची उपलब्धता करून घ्यावी.
1: हंगामाच्या मध्यावर्ती दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली तर नेमकी काय उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांनी त्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी?
0: एलनिनो मध्ये हंगामाच्या मध्यामध्येही दुष्काळ पडू शकतो. हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडला तर भात किंवा वरी किंवा भुईमुग असेल ही सर्व शेतीपिके ही पुनरुत्पादन अवस्थेमध्ये असतात. त्या फुलोरा अवस्था असेल किंवा दाणे भरण्याची अवस्था असेल किंवा उंबी बाहेर पडण्याची अवस्था असेल, त्याच्यामध्ये जर कोरडा ऋतू आला तर उत्पादनामध्ये बरेच अंशी घट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आपल्याला भातामध्ये पाणी पातळी व्यवस्थापित करण्याकरता बाह्य स्त्रोतातून, त्यामध्ये नदी असेल, नाले असतील, ओढा असेल किंवा इतर काही स्त्रोत असतील, बाह्य स्त्रोतातून पाणी घेऊन उपसा सिंचन करून पाणी पातळी मेंटेन करावी. लागवड पुनर्लागवडीनंतर पहिल्या 30 दिवसांमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी. त्यानंतर ज्यावेळेस पोटरी अवस्थेत भात पीक असतं त्यावेळेस 5 सेंटीमीटर पाणी पातळी भाता कचरामध्ये मेंटेन करावी. आणि ज्यावेळेस ओंबी बाहेर पडण्याच्या 10 दिवस आली आणि ओंबी बाहेर पडल्यानंतर 10 दिवस भातामध्ये 5 ते 10 सेंटीमीटर पाणी पातळी मेंटेन करावी आणि दाणे भरते वेळी ती पाणी पातळी 5 सेंटीमीटर असावी. हे सर्व ड्राय स्पेल असताना किंवा कोरडा ऋतू असताना आपण बाह्य स्रोतातून पाणी घेऊन करण्यात यावं, जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट होणार.
1: उत्तरार्धामध्ये दुष्काळ आला तर त्या संदर्भात पिकांची वाढ होण्यासाठी किंवा निगा होण्यासाठी, निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल माहिती सांगा.
0: आता हंगामाच्या उत्तरात एलनिनो आपण ग्राह्य धरतोय येणार, त्याचा परिणाम आपल्या पावसावरती होणार आणि कालिक वितरणावरती होणार. आणि हंगामाच्या उत्तरार्धात जर दुष्काळ आला त्याचा फारसा परिणाम आपल्या खरीप पिकावरती होतोय, तर त्यावेळेस आपली पिकं जी असतात ते पक्वतेला मार्गक्रमण करत असतात. पण परंतु जे पिकामधील जे अंगवली आपण रेसिड्युअल मॉइश्चर म्हणतो, ते रेसिड्युअल मॉइश्चर आपल्याला उपयोग करून आपण रब्बी हंगाम आपण यशस्वी करतो. पण आपण जर उशिरानं काढणी केली तर अंगवलीत लवकर पावसाचं निर्गमन झालं, हंगामाच्या उत्तरार्धात दुष्काळाला लवकर पावसाचं निर्गमन झालं तर ते अंगवळीत आपल्याला रब्बी पिकासाठी मिळू शकत नाही. याकरिता आपण जे भात पिक असतील, वरी असेल, नागली असेल, ते लवकरात लवकर काढणी केली पाहिजे. ते फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणतात, शरीर क्रियात्मक पक्वता म्हणतात. तर हार्वेस्ट मॅच्युरिटी काढणीची पक्वता न ग्राह्य धरता शरीर क्रियात्मक पक्वतेला काढावं, जेणेकरून लवकर काढल्यानंतर जे अंगवळीत आहे रेसिड्युअल मॉइश्चर आहे त्यातून रब्बी पिकासाठी पेरणीकरिता उपयोगात आणू शकू आणि रब्बी हंगाम आपला यशस्वी होऊ शकतो.
1: बदलते हवामान आणि पीक पद्धती तसेच अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप या विषयावर आज आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ यांच्याशी संवाद साधला. यंदाच्या पावसाची परिस्थिती, हवामान बदलांचा शेतीवर होणारा परिणाम, पीक नियोजनाचे महत्व, हवामान आधारित शेती व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांनी घ्यायची विविध खबरदारीच्या उपाययोजनांविषयी त्यांनी अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त मार्गदर्शन केले. सर, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी निलेश पवार आपला निरोप घेतो. धन्यवाद.

0: दिलखुलास कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या सोबत गप्पा मारायला, नवनवीन केसेस डिस्कस करायला आपण त्याच्याशीच बोलूयात. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोते हो नमस्कार.
2: विक्रम, आजची ही पहिली केस आहे. इंटरनॅशनल बिझनेसमन आहेत, म्हणजे त्यांना सतत UAE भारत असा फ्रिक्वेंट ट्रॅव्हल करावा लागतो.
3: बरोबर.
2: प्रवीण त्यांचं नाव आहे. 47

0: वर्षांचे आहेत. आता 40व्या वर्षीच त्यांना डायबिटीस डिटेक्ट झाला होता. ते तुझ्याकडे येऊन जस्ट 7 महिने झालेत. याचं कारण आता 47व्या वर्षी त्यांना इन्शुलिन चालू झालं. सो ते ट्रॅव्हलमध्ये असताना तुझा कार्यक्रम पुण्यात आले की ऐकायचे, सो त्यांनी तुला अप्रोच केलं. त्यांचा टोटल वेट लॉस आहे 16 किलो 7 महिन्यात.
1: राईट. प्रवीण सरांची केस डिस्कस करायची झाली तर त्यांच्या बिझनेसमध्ये प्रचंड सक्सेसफुल, पण आता ह्याची दुसरी बाजू म्हणजे त्यांची हेल्थ या सगळ्या स्ट्रेसमुळे थोडी थोडी खालावत गेली. म्हणजे त्यांनी बिझनेस चालू केला तेव्हा त्यांना तेव्हा एक्सरसाइजचा वेळ मिळायचा. इनफॅक्ट ही वॉज अ व्हेरी फिट इंडिव्हिज्युअल. जेव्हा ते माझ्याकडे कन्सल्टेशनला आले तर तेव्हा त्यांनी मला त्यांचा फोटोही दाखवला ज्याच्यामध्ये ते ऍब्सोल्युटली फिट दिसत होते, एक्सरसाइज करत होते. हळूहळू जसं वर्कलोड वाढायला लागलं तसं तसं त्यांचा एक्सरसाइजला वेळ मिळणं बंद झालं. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग वाढायला लागल्यामुळे हॉटेलमधलं खाणं, त्याच्यानंतर आवेळी झोपणं आणि लॅक ऑफ एक्सरसाइज, या तिन्ही गोष्टी हळूहळू होत गेल्या आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती माझ्याकडे जेव्हा ते आले तेव्हा अशी होती की डायबिटीस तर त्यांना वय वर्ष 40 पासून स्ट्रेस आणि याच्यामुळे डिटेक्ट झाला होता. वजन वाढलं होतं आणि मेन म्हणजे माझ्याकडे त्यांचं यायचं कारण म्हणजे त्यांच्या लेटेस्ट रिपोर्ट मध्ये त्यांचा डायबिटीस इतका वाढला होता की त्यांना 4 गोळ्या तर दिवसाच्या डायबिटीसच्या होत्या, पण इन ऍडिशन टू दॅट त्यांना रात्री 10 युनिट इंजेक्टेबल इन्शुलिन देखील त्यांच्या डॉक्टरांनी चालू केलं.
0: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011335 00 90 111335 00. 90 111 335 00. विक्रम, ब्रेक वर जाण्यापूर्वी तू सांगतोयस प्रवीण यांच्या केस बद्दल.
1: तर प्रवीण सरांची मी केस, त्यांच्याशी मी बऱ्याच वेळ बोललो, 1.5 तास माझ्यामध्ये त्यांच्याशी माझं कॉन्व्हर्सेशन झालं. आणि त्याच्यात त्यांची साधारण लाईफस्टाईल, म्हणजे दोनच कंट्रीज होत्या ट्रॅव्हलच्या, एक तर पुणे मुंबई आणि दुबई आणि अबुधाबी, ह्या 4 ठिकाणी ते प्रवास करत असायचे किंवा करतात. आणि तिकडे एक सेट पद्धतीचं त्यांची जी लाईफस्टाईल असते ती मी थोडीशी स्टडी करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं लक्षात आलं की थोड्याफार प्रमाणात त्यांच्या हातनं असं होत होतं की काम झाल्यानंतर देखील रात्रीचं विनाकारण त्यांच्याकडनं जागरण होत होतं. दुसरी गोष्ट, रात्रीचं जागरण झाल्यामुळे सकाळी लवकर उठायला जमायचं नाही, सकाळी लवकर न उठल्यामुळे व्यायामाला वेळ मिळायचा नाही. आणि दुसरी मेन गोष्ट त्यांच्या बाबतीत घडत होती म्हणजे कुठे गेल्यानंतर काय खायचं ह्याचं त्यांना अप्रोप्रिएट नॉलेज नव्हतं. त्यामुळे व्हायला असं लागलं होतं की महिन्यातले 15+ दिवस त्यांचं एनिवेज हॉटेलिंग आणि हॉटेलमधलंच खाणं होतं, कारण त्यांच्या बिझनेस आणि त्यांच्या ट्रॅव्हल मुळे त्यांना इलाज नसतो. पण तिथे जाऊन काय खायचं हे माहिती नसल्यामुळे आणि बाकीच्या इत्यादी कारणांमुळे ही त्यांची परिस्थिती आली होती. तर त्यांना बेसिकली मी हे कन्व्हिन्स केलं की त्यांना वेळच्या वेळेस काही झालं तरी झोपायला पाहिजे. त्यांना झोपायला वेळ मिळत होता पण झोपत नव्हते. झोप काढायला लागल्यानंतर हळूहळू काय झालं, त्यांना सकाळी व्यायामाला इथे म्हणा किंवा UAE मध्ये म्हणा वेळ मिळायला लागला. आणि दुसरी गोष्ट, मील टायमिंग त्यांना मी थोड्याफार प्रमाणात फॉलो करायला सांगितली. ऑब्व्हियसली प्लस ऑर मायनस थोडा 1.5 तास व्हायचाच, पण ती फॉलो करायला सांगितली. आणि कुठे गेल्यानंतर काय खायचं काय नाही खायचं काय 100% अवॉइड करायचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या हे त्यांना मी व्यवस्थित मार्गदर्शन केल्यामुळे त्यांची परिस्थिती आज आपण बघितली. 7 महिन्यामध्ये त्यांचं 16 किलो वजन कमी झालेलं आहे. 97 kgs वरनं आज ते 81 kgs आलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांचे रात्रीचे जे 10 युनिट इन्शुलिन होते ते पहिल्या 3 महिन्यातच त्यांच्या डॉक्टरांनी बंद केले. आजची परिस्थिती म्हणाल तर त्यांच्या 4 ज्या डायबिटीसच्या गोळ्या होत्या त्यातनं त्या आता 2 वरती गोळ्या आलेल्या आहेत. सो त्यांना दिवसाच्या आजकाल फक्त 2 गोळ्या घ्यायला लागतात डायबिटीस साठी. त्याही आय एम शुअर 100% कम्प्लिटली निघून जातील. पॉइंट ऑफ द स्टोरी अशी आहे की तुम्ही ट्रॅव्हल करत असू देत किंवा बाकी कुठली तुमची रिझन असू देत, ठरवलं आणि इच्छा असेल आणि व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं तर प्रत्येक व्यक्ती एक हेल्दी लाईफस्टाईल चांगल्या पद्धतीने जगू शकते.
0: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 325 00 90111 325 00 90 111 335 00. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 होत आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

श्रोते हो, आपण ऐकत होतात विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात सुरेश भट यांचं गीत. यानंतर ऐकूया अनुपमा देशपांडे यांच्या स्वरात बा भ बोरकर यांचं गीत.

या गीताबरोबरच गीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. भावधारा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल सकाळी 8:40. यानंतर ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल, आम्ही सहक्षेपित करू. तसेच 8:30 पुणे केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल, आम्ही सहक्षेपित करू.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी. आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान

आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. ओडिशामध्ये राष्ट्रपतींच्या 68व्या वाढदिवसानिमित्त मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या उपवनांमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमातही ते सहभागी होतील. तसंच 47,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर इथं 25,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या कोळशापासून वायुनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची पायाभरणी करतील. कोळसा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प देशातील व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा पहिलाच प्रकल्प आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पात दररोज 2,000 टन अमोनियम नायट्रेटचं उत्पादन केलं जाणार आहे. पश्चिम बंगालच्या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आज हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होतील. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या आयुध निर्माणातील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंग याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूंची निर्मिती करेल असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारतीय नौदलासाठी 1.25 मेगावॅट क्षमतेचे मरीन गॅस टर्बाईन जनरेटरचे 12 संच खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीसोबत 425 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली इथं काल संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत बाय इंडियन या श्रेणीअंतर्गत हा करार करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रातील कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याचा नामांतर सोहळ्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालय देशभरातील 100 ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि परदेशातील भारतीय दूतावास यांच्या समन्वयाने यावर्षी जगभरातील 2,500 ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये 210 हून अधिक भारतीय दूतावास सहभागी होत आहेत अशी माहिती आयुष मंत्रालयाने दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारताचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक अग्रवाल यांची 2026-27 या कालावधीसाठी आर्थिक विषयातील कृती दल अर्थात टीएटीएफ

0: निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने अग्रवाल यांची ही निवड भारतासाठी एक मोठं यश असल्याचं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडक टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटन यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं. राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमधील संघर्ष थांबला पाहिजे असा आग्रह इराणनं धरल्यानं अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स आणि इराणचे वरिष्ठ वार्ताकार यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये नियोजित असलेली चर्चा पुढे ढकलावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका, कतार आणि इराण यांच्या दरम्यान काल संध्याकाळी झालेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात काही प्रमाणात युद्धविराम लागू झाला आहे. बँका, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या आणि कर्जदार यांच्यातील संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून मोठ्या प्रमाणावरील कर्ज थकबाकीची प्रकरणं ज्या पद्धतीने निकाली काढली जातात त्या पद्धतींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची एकंदर 1,500 कोटी रुपयांची कर्ज 2 एसेट रिकग्निशन कंपन्यांमार्फत केवळ 73,50,00,000 रुपयात निकाली काढण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने काल दिला. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती ए एस चंदूरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की चालण्याचा अधिकार हा प्राथमिक स्वरूपाचा असून मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा त्याला प्राधान्य दिलं जावं. शाळेत जाताना 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या वाहन अपघातातील नुकसान भरपाईच्या खटल्याच्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं काल हे स्पष्ट केलं. राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या वतीने उद्या होणारी पदवीपूर्व नीट यूजी पुनर्परीक्षा सुरळीत, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. ही परीक्षा भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 22,00,000 अधिक उमेदवारांसाठी घेतली जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना आज चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यजमान संघाने 2-0 अशी आघाडी घेत मालिका आधीच खिशात घातली असून आता या 3 सामन्यांच्या मालिकेत संपूर्ण यश मिळवण्याचं उद्दिष्ट असेल. पश्चिम बंगालमध्ये मान्सून सक्रिय होत आहे. या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि उत्तर कर्नाटक या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यामध्ये आज उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 होत आहेत. वेळ झाली आहे भावगीतांचा कार्यक्रम भावधारा ऐकण्याची. सुरुवातीला ऐकूया रवींद्र साठे यांच्या स्वरात मधुकर झणकर यांचं गीत.

0: उल्हास केणी यांच्या स्वरात कल्याणी इनामदार यांचं गीत आपण ऐकत होतात आणि या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत, सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: श्रोते हो, आमच्या आकाशवाणीच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळामध्ये सकाळचे 9 वाजतायत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई, क्रमशः वाचन भाग.
1: समीर का लिखा ये गीत था, जितिन ललित की तरफ से सोनू निगम और कविता कृष्णमूर्ति की आवाजें. फिल्म का नाम था वास्तव. कार्यक्रम जारी रहेगा संतराल के बाद.

0: आकाशवाणी मुंबई के। श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर। 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास कामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार। नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल। गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना। आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू। नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत। राष्ट्रपती आज ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर या त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहेत। मुर्मू त्यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत। ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सिंचन यासारख्या क्षेत्रांमधल्या 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। यावेळी प्रधानमंत्री जनसभेला संबोधित करतील। दरम्यान प्रधानमंत्री आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होणार असून विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत। 210 पेक्षा जास्त इंडियन मिशनच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहेत। उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे। त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज 68वा वाढदिवस आहे। यानिमित्त त्या आपल्या वडिलांच्या गावी ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर इथं आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आज पहाडपूर इथं पोहोचून मुर्मू यांच्यासह त्यांच्या गावाचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला। तत्पूर्वी मोदी यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। मुर्मू यांची साधी राहणी, विनम्रता आणि सेवाभाव देशवासियांना प्रेरित करत राहील अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी मुर्मू यांच्याविषयी समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये गौरवोद्गार काढले। दरम्यान ओडिशा सरकारला 2 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं एका जाहीर कार्यक्रमातही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत। यावेळी 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास कामांचं लोकार्पण होणार आहे। पश्चिम बंगाल दिन हा दिवस भारताचा अविभाज्य भाग म्हणून राहण्याच्या पश्चिम बंगालच्या संकल्पाचं प्रतीक आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसारमाध्यमांद्वारे पश्चिम बंगाल दिवसानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही पश्चिम बंगालमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। बँका, मालमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि कर्जदार यांच्यातल्या संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे। कर्ज थकबाकीच्या प्रकरणांमध्ये होत असलेल्या तडजोडीविषयी न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। करदात्याकडून जमा झालेला सार्वजनिक निधी बँकांकडून कर्ज स्वरूपात दिला जातो, मात्र त्याच्या वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न केले जात नसल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती V. Mohan यांच्या पीठानं नोंदवलं। लोकांच्या कल्याणासाठी खर्च होणं आवश्यक असलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही समाजमाध्यमांवरून याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर एनटीएनं दखल घेत चूक सुधारली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. भारतीय माहिती सेवेतले सेवानिवृत्त अधिकारी दीपांकर मुखोपाध्याय यांचं काल कोलकाता इथं अल्प आजारानं निधन झालं.

दिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा या विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी यावेळी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अन्य मंत्री तसंच अधिकारी उपस्थित होते. दरम्यान तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 143,90,00,000 रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे. मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या 41 लहान मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामंही हाती घेण्यात येणार आहेत. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला.

या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर 7 आरोपीची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्णभिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांनी केला, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून बेस्टच्या ताफ्यातल्या 2,766 गाड्यांपैकी केवळ 4 गाड्या रस्त्यावर धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बेस्ट बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि इतर वाहनांचा पर्याय अवलंबावा लागत आहे. बेस्ट संपाची कल्पना नसल्यामुळे अनेक प्रवासी काल बस थांब्यावर ताटकळत उभे होते, मात्र आज संपाची कल्पना असल्यामुळे प्रवासी इतर पर्यायाकडे वळल्याचं दिसलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड एनसीसीएफमार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला पुन्हा एकदा दर वाढवून दिले आहेत. 80 रुपयांची वाढ क्विंटलमागे करण्यात आली असून गेल्या 40 दिवसात तिसऱ्यांदा दर वाढवून दिले आहेत. एकूण 495 रुपये दर मिळाला असून आजपासून हा दर लागू असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 19 षटकात 4 गडी बाद 99 धावा झाल्या होत्या. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक BT देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. NEET UG 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445.97 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या

5000 ज्यादा गाड्या। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार। आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचे वितरण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुगळी पश्चिम बंगाल इथे होणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रसारण आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. 3:55 हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

ते कधीतरी डब्यातल्या पोळी भाकरी बरोबर हॉटेलातली भजी घेऊन खायचे. अरे खायचे ते खायचे, वर घरी येऊन सांगायचे, राम भरोसेवाला काय भजी करतो ग, मस्त एकदम. आईची तळपायाची आग जिथे पोचायला पाहिजे तिथे लगेच पोचायची. प्रांपे, आई रागावली की बाबांना डायरेक्ट आडनाव घेऊन झापायची. परांजपे, एवढं पूर्ण पण नाही बरं का. पोरं बाळं आहेत घरात, भान ठेवा. असले संस्कार नकोत व्हायला. भाज्या कसल्या घेऊन खाताय? काल जाताना 8 आणे दिले होते, उडवलेत वाटतं. मेथीच्या जुड्या आणि नारळ आला असता त्यात. बाबा तसे बऱ्यापैकी बेरकी. त्यांच्या जोडीदारासोबत अशी हॉटेलची ऐश अन्नबंद बिंधास करायचे. आम्ही भावंड बाबांनी हॉटेलातली भजी खाल्ली याच बातमीने लाळ गाळायचो. कारण भजी हा पदार्थ आम्हाला सट्टी साम अशीच कधीतरी बघायला मिळायचा. तेल पुरवून वापरायला लागायचं म्हणून फक्त सणाला पुरण असेल तर तळण म्हणून 4 भजी तळली जायची. केवढी अपूर्वाई वाटायची हो तेव्हा. बाबा एकदा घरी आणा ना राम भरोसेची भजी. मी हट्ट केला की बाबा हसायचे. जाऊ एकदा हा आपण तायडे, असं आईच्या तोंडावर शूरपणे बोलायचे. पण तो एकदा काही लवकर यायचा नाही. अखेर तो दिवस आला बघून दमल्यावर. बाबांच्या पोलीस स्टेशनमध्ये सत्यनारायण होता. मग एक संगीत नाटक होतं. असली करमणूक तेव्हा दुर्मिळ होती आणि तीही फुकट. म्हटल्यावर आई आणि आम्ही भावंड ठेवणीतले कपडे घालून निघालो. मला नाटकापेक्षा राम भरोसेत इंटरेस्ट जास्त. मी बाबांना आठवण करून दिली. त्यांनीही, चला रे पोराओ, आज तुम्हाला स्पेशल बटाटवडा खायला घालतो. पैसा पैसा काय, पैसा पैसा करून माणसं मरतील, मग बटाटवडा कधी खायचा. यातलं कुठलं आम्हाला आणि कुठलं आईला, हे आम्हाला नसलं ना तरी आईला बरोबर कळलं. घाला वडे, घाला पोरांना, बिघडू द्यात पोट. आणि तुमची तर इस्टेट वाया चालली आहे प्रांपे. उद्या पोरांना काही झालं तर डॉक्टराच्या डोंगल्यावर घालायला पैसे द्या म्हणजे झालं. तिने कुलूप परत परत ओढत किल्ली बटव्यात टाकली. एकंदर राम भरोसेकडचा वडा किंवा भजी ही इस्टेटीवर अवलंबून असते आणि खाल्ली तर हमखास तब्येत बिघडणार असते असा माझा समज होऊन गेला होता. बाबांच्या पोलीस स्टेशनला आमची वरात गेली. तिथं आणखीही कुटुंब भेटली. मला ते सारखं राम भरोसे दिसत होत. माझी चुळबुळ बघून बाबांनी जोडीदार काकाला म्हटलं, बराय जरा फॅमिलीला चहा पाणी देऊन आणतो. पोलीस स्टेशनच्या पुढच्याच वळणावर राम भरोसे. आत्ता पावलाला हॉटेल दिसतं तसं नव्हतं तेव्हा. राम भरोसे असं मोठं नाव लिहिलेलं एक टपरी वजा हॉटेल. आतल्या भिंतीवर राम पंचायतन होतं, हनुमानाचं कॅलेंडर होतं, त्याच्याच बाजूला मीनाकुमारी पण होती. ती मीनाकुमारी आहे असं फोटो खाली खडूने हिंदीत लिहिलेलं होतं. दाराशीच एक उघडा बंब भैया भल्या मोठ्या कढईत भजीचा घाणा तळत होता. कसला घोमघमाट सुटला होता. तळकण पाणी आलं तोंडात. आत 2 बाकडी होती. बाबा नेहमीचं गिराईक होतं ना. एक लुंगी नेसलेला आणि कळकट्ट बनियन घातलेला एक पोरगेला सा माणूस आम्हाला बघताच हसून पुढे आला. अरी ई का हवालदार, बाल बच्चों को लेकर आवत है, बहुत खुश है हम. आई अगोदरपासूनच विरोधी पक्षाची. तिने नाका तोंडाला पदर लावला. हॉटेलची बाकडी बघून शहारा दिला. भयानक घाण जागेत बाबांनी तुम्हाला आणलेलंय असं सारखं ती तोंडावर दाखवत राहिली. आम्ही तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही ठरवलं. पण तिने मला बखोट धरून स्वतःच्या शेजारी जपटून बसवलं. बाबा आणि भाऊ समोर. त्या बाबांच्या मते अतिस्वच्छ पोऱ्याने एकाच हातात पाण्याचे 4 ग्लास बोटांनी उचलून आणलेले बघून आम्हाला तो हिरोच वाटला. शी, बोट बुचकळलीत पाण्यात मेल्यानं, पिऊ नका रे ते पाणी. आईनं आमच्या समोरचे ग्लास बाजूला केले. बाबांनी मात्र, रोज इथेच येतो आम्ही डबा खायला, हेच पाणी पितो, काय नाही होत रे, मारुतराय आहेत पाठीशी, म्हणत मारुतरायांची फुकटची साक्ष काढली. ऑर्डर प्रमाणे एक एक प्लेट बटाटवडा आणि एक प्लेट कांदा भजी त्या अतिस्वच्छने लगेच आणली. आता त्याला मी हात लावणार तोच आई तिच्या खास खुसफुस आवाजात पदरा आडून म्हणाली, नाक कोरत होता तो, नाक कोरत होता, नाकाची बोट घातली होती, शी बघितली मी मगाशी. छे मुळीच नाही हा, नाक कोरत नाही तो, कानात घातला असेल बोट. बाबांनी उसण्या गंभीरपणे सांगितलं. त्यांना हसू आवरत नव्हतं. तो बटाटवडा खाताना मला आईची नजर चुकवता येत नव्हती. काय माहीत कसले कसले हात असतील मेल्यांचे. आई स्वतः तर खात नव्हतीच पण आमच्या खाण्यावर अशा कॉमेंट टाकत होती. भाऊ लहान होता, त्याने एखादा घास खाल्ला तिखट लागलं म्हणून पाणी हवं झालं.

0: काळ्या पाण्यावर शिकायला पाठवलं तरी असले पदार्थ पचवावे लागतील, नसते लाड नकोयत. काळं पाणी कुठे असतं? तिथं शिकायला का जावं लागेल? आणि तिथे असले बटाटवडे खाऊन राहावं लागेल की काय? काही समजेना. बाबा चिडले ना की कुठच्या कुठे बोलत राहतात. एकंदरीत हॉटेलची पहिली ओळख अशी झाली आणि हे काही बरं प्रकरण नव्हे यावर शिक्कामोर्तब झालं. सरसकट बायका तर हॉटेलात जायच्याच नाहीत. आमच्या आईची चैनीची व्याख्या काय? उसाच्या गुऱ्हाळात जाऊन हाफ ग्लास रस पिणे, पाजणे हीच. अगदी कहर म्हणजे बागेतल्या भैयाकडची चार आण्याची ओली भेळ दोघात एक खायला मिळायची. त्या मानाने बाबा स्वातंत्र्यवादी होते. हा कधीतरी ते फरसाण आणून घरीच भेळ वगैरे करून द्यायचे. आमच्या आजी या जीवविशेषाला तर शिव शिव कसली कसली अवदसा आठवते लोकांना. घरात चुली नाहीत की काय शिजवायला, की बायका नाही त्यांच्या घरी, असं सोहळं बुडल्याचं दुःख असायचं. आमच्या हॉटेल भेटीचं रसाळ वर्णन आईनं आजीजवळ केल्यावर, बन्या फुकट गेलाय हो, गेलाय तो फुकट, जाऊ दत, तू पोरांना सांभाळ, असं आजीनं मुळी सांगूनच टाकलं. पोरं उपाशीच परत आल्याचं ऐकून तिनं आईला सुनावलं, मी तुझ्या जागी असते ना तर आधी बन्याला असले चाळे करूच दिले नसते, आणि नावीला जाण जायचं झालंच तर आधी त्या वेटराला समोर उभा करून साबणान हात धुवायला लावलेली असते. वरतून सज्जड दम भरला असता की मेल्या आमचं खाणं होईस तो शरीराच्या कुठल्याही भोकाकडे हात नेलास तर काठीन फोडीन. हा दम द्यायला ती बापडी स्वतः कधी हॉटेलची पायरी चढली नाही ते सोडा. हॉटेल फोफावली नव्हती. रेल्वे स्टेशन एसटी स्टँड अशा ठिकाणी हमखास स्टॉल होते, पण आमच्या प्रवासात आमच्या वमन रागाच्या मैफिली रंगायच्या, त्यामुळे स्ट्रिक्टली खाण्यावर बंदी. लिमलेटची गोळी तेवढी चालायची. पुढे उडप्यांनी मुंबईत बसतान बसवलं. कॉलेजात जायला लागल्याबरोबर मैत्रिणींबरोबर शेअरिंग डोसा खायची दीक्षा मिळाली, पण तेही भीतभीतच. कोणी साप बघितलं तर, घरी सांगितलं तर? मी न राहून आईला एकदा सांगूनच टाकलं. अपराधी वाटलं होतं अगदी तेव्हा. सारखी सारखी नको जाऊस हा अशी, उद्या कोणी बघितलं तर लग्न जमायची मुश्किल होईल. मी घरीच करते तो डोसा की ठोसा, बोलाव तुझ्या मैत्रिणीला. बापरे, लग्नात विघ्न आणणार की काय हे हॉटेल? मलाही नाही म्हटलं तरी उगाच त्यामुळे लग्न न होणं हे काही आवडणारं नव्हतंच. आणि त्यानंतर यथाकाल मला आलेलं स्थळ लग्नापर्यंत जमलं. माझा भावी नवरा पक्का खवय्या निघाला. मुंबईतली शेलकी उडपी त्याला माहीत. एक से एक डिशेस त्यानं मला लग्नपूर्व काळात अपूर्वाईनं खिलवली. मी हेही आईला सांगितलं, आता तू आणि तुझा नवरा काय तो गोंधळ घाला, लग्नानंतर घरात पण जेवा म्हणजे झालं, असा त्रागा तिनं केलंच. काळ किती बदलला. कामानिमित्त पुढच्या आयुष्यात प्रवास घडले. एकटीनं हॉटेलात जाऊन खाणं ही गरज झाली. कुटुंबासह बाहेर जेवायला जाणं हे सेलिब्रेशन झालं. आता तर फोनवरून बाहेरचे हवे हवे ते पदार्थ मागवणं ही प्रतिष्ठा झाली. आमच्या खिडकीतून कुठेही पाहिलं तरी आत बसलेली कुटुंब दिसतात. त्यात सगळ्या वयोगटाचे लोक असतात. एखादीच 80 घरातली व्यक्ती नाईलाजानं घरात तिथे बसलेली दिसते आणि तोंडाला पदर लावलेली आई झर्रकन तरळून जाते. माझ्या घराच्या खिडक्या हॉटेलच्या दिशेने आहेत, त्याला मी तरी काय करू.
1: श्रोते हो, आताच आपण ऐकलात ललित लेख बाहेरचं खाणं एक आठवण. लेखन आणि वाचन होतं वैशाली पंडित यांचं. निर्मिती सहाय्य गीतांजली जाधव आणि सादरकर्ते होते डॉक्टर सुनील गायकवाड. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AR या मोबाईल ॲपवर. आता ऐकूया मराठी चित्रपटातील गीतं. क्षण चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं नितीन अखावे यांचं गीत. संगीत आहे किशोर रानडे यांचं.

0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव, भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: उरलेले जे पर्याय असतील ती मलमपट्टी राहणार आहे, परंतु आपल्याला जर खरोखरच पर्यावरण राखायचं असेल तर जास्तीत जास्त जमीन ही वृक्षाच्छादित करणं एवढं काळाची गरज आहे.
2: श्रोते हो, सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगांमध्ये दडलेलं आहे आपल्या जीवनाचं भवितव्य. पाऊस, पाणी, जंगल आणि जैवविविधतेचं अतूट नातं उलगडून सांगण्यासाठी भेटत आहेत ज्येष्ठ वन अधिकारी आणि पर्यावरण अभ्यासक श्रोत सुभाष पुराणिक सर. तर ऐकायला विसरू नका हा विशेष संवाद सोमवारी 22 जून आणि मंगळवारी 23 जून रोजी सायंकाळी 5:30

0: तर आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा. संवादक आहेत शिल्पा निगुडकर.
1: म्हणजे जर तुमचं हे सगळं आहार विहार, तुमचं चालणं बोलणं खाणं पिणं हे जर तुमचं नियंत्रण नसेल या गोष्टीवरती, तर तुम्हाला योग करून त्याचा जो फायदा पाहिजे तो तुम्हाला मिळणार नाही.
0: शोधे हो, जागतिक योग दिनाच्या निमित्तानं विशेष मुलाखत प्रसारित करतोय योग एक सहज सुंदर जीवनशैली याविषयी योग प्रशिक्षक श्रीयुत विद्याधर पाटणकर यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेला संवाद जरूर ऐका रविवारी 21 जून रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: रसिक हो, आता ऐकूया यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातील राहुल वैद्य आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं हे गीत. संगीत आहे निलेश मोहिरे यांचं.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
2: थांब बुद्धू.
1: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता. RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
3: रसिको, याबरोबर मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आता ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेला लोक वारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 93.6 MHz वर आणि News1 EIR या मोबाईल ऍप वर.
1: म्हणजे जर तुमचं हे सगळं आहार विहार, तुमचं चालणं बोलणं खाणं पिणं हे जर तुमचं नियंत्रण नसेल या गोष्टीवरती, तर तुम्हाला योग करून त्याचा जो फायदा पाहिजे तो तुम्हाला मिळणार नाही.
2: श्रोते हो, जागतिक योग दिनाच्या निमित्तानं विशेष मुलाखत प्रसारित करतोय योग एक सहज सुंदर जीवनशैली याविषयी योग प्रशिक्षक श्रीयुत विद्याधर पाटणकर यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेला संवाद जरूर ऐका. रविवारी 21 जून रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 93.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: उरलेले जे पर्याय असतील ती मलमपट्टी राहणार आहे, परंतु आपल्याला जर खरोखरच पर्यावरण राखायचं असेल तर जास्तीत जास्त जमीन ही वृक्षाच्छादित करणं एवढं काळाची गरज आहे.
2: श्रोते हो, सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगांमध्ये दडलेलं आहे आपल्या जीवनाचं भवितव्य. पाऊस, पाणी, जंगल आणि जैवविविधतेचं अतूट नातं उलगडून सांगण्यासाठी भेटत आहेत ज्येष्ठ वन अधिकारी आणि पर्यावरण अभ्यासक श्रीयुत सुभाष पुराणिक सर. तर ऐकायला विसरू नका हा विशेष संवाद सोमवारी 22 जून आणि मंगळवारी 23 जून रोजी सायंकाळी 5:30 फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 93.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा. संवादक आहेत शिल्पा निगुडकर.
4: रसिका, आपण ऐकत आहोत लोकसंगीत आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ॲपवर. कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांनी गायलेली दामोदर शिरवाळे यांची रचना, संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

0: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz आणि News on AIR या मोबाईल ऍप वर.
1: म्हणजे जर तुमचं हे सगळं आहार विहार, तुमचं चालणं बोलणं, खाणं पिणं, हे जर तुमचं नियंत्रण नसेल या गोष्टीवरती, तर तुम्हाला योग करून त्याचा जो फायदा पाहिजे तो तुम्हाला मिळणार नाही.
2: शोधे हो जागतिक योग दिनाच्या निमित्तानं विशेष मुलाखत प्रसारित करतोय योग, एक सहज सुंदर जीवनशैली याविषयी योग प्रशिक्षक श्रीयुत विद्याधर पाटणकर यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेला संवाद जरूर ऐका. रविवारी 21 जून रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: रसिकहो लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांनी गायलेली दत्ता पाटील यांची रचना, संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

रसिक हो, याबरोबर लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. संध्याकाळचे 6:25 होत आहेत. ऐकूया उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, उद्या रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी आमची प्रातःकालीन सभा 5:51 सुरू होईल. यामध्ये संकेतधून, प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वयित इतर कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6:30 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिन हा कार्यक्रम पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील रेड रोडवरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडेल. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून. 7:25 मुंबई केंद्रावरून अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9 ते 5:00 विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3 प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल. 5:00 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. यामध्ये प्रारंभिक उद्घोषणा आणि कार्यक्रमांची रूपरेषा. त्यानंतर हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 5:30 जागतिक योग दिनानिमित्त योग एक सहज सुंदर जीवनशैली याविषयी योग प्रशिक्षक विद्याधर पाटणकर यांच्याशी शिल्पा निगोडकर यांनी साधलेला संवाद

0: आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 6:05 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र गुडगे सराफ हा आपण ऐकू शकाल. 6:10 लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. तर 6:25 सोमवार दिनांक 22 जून 2024 रोजीच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार आपण ऐकू शकाल. 6:30 भक्तिसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 आपण ऐकू शकाल मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. दरम्यान 9 ते 10 यावेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. तर श्रोतेहो, ही होती उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया आजचा सुविचार. यश हे अंतिम नसते आणि अपयश हे घातक नसते. याचा अर्थ जीवनात यश मिळाले म्हणून थांबून चालत नाही आणि अपयश आले म्हणून खचूनही चालत नाही. प्रत्येक अनुभवातून शिकत आत्मविश्वासानं आणि धैर्यानं पुढे जात राहणं हेच खऱ्या प्रगतीचं रहस्य आहे.
1: उरलेले जे पर्याय असतील ती मलमपट्टी राहणार आहे, परंतु आपल्याला जर खरोखरच पर्यावरण राखायचं असेल तर जास्तीत जास्त जमीन ही वृक्षाच्छादित करणं एवढं काळाची गरज आहे.
2: श्रोते हो, सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगांमध्ये दडलेलं आहे आपल्या जीवनाचं भवितव्य. पाऊस, पाणी, जंगल आणि जैवविविधतेचं अतूट नातं उलगडून सांगण्यासाठी भेटत आहेत ज्येष्ठ वन अधिकारी आणि पर्यावरण अभ्यासक श्रोत सुभाष पुराणिक सर. तर ऐकायला विसरू नका हा विशेष संवाद सोमवारी 22 जून आणि मंगळवारी 23 जून रोजी सायंकाळी 5:30 फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा. संवादक आहेत शिल्पा निगुडकर.
3: म्हणजे जर तुमचं हे सगळं आहार विहार, तुमचं चालणं बोलणं, खाणं पिणं, हे जर तुमचं नियंत्रण नसेल या गोष्टीवरती, तर तुम्हाला योग करून त्याचा जो फायदा पाहिजे तो तुम्हाला मिळणार नाही.
2: श्रोते हो, जागतिक योग दिनाच्या निमित्तानं विशेष मुलाखत प्रसारित करतोय योग एक सहज सुंदर जीवनशैली याविषयी योग प्रशिक्षक श्रीयुत विद्याधर पाटणकर यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेला संवाद जरूर ऐका रविवारी 21 जून रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
4: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. संध्याकाळचे 6:30 झाली आहेत. आनंद घेऊया भक्तिसंगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला समर्थ रामदासांचा अभंग. संगीत आहे राम फाटक यांचं.

0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव। भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: उरलेले जे पर्याय असतील ती मलमपट्टी राहणार आहे, परंतु आपल्याला जर खरोखरच पर्यावरण राखायचं असेल तर जास्तीत जास्त जमीन ही वृक्षाच्छादित करणं एवढं काळाची गरज आहे।
2: श्रोते हो, सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगांमध्ये दडलेलं आहे आपल्या जीवनाचं भवितव्य। पाऊस, पाणी, जंगल आणि जैवविविधतेचं अतूट नातं उलगडून सांगण्यासाठी भेटत आहेत ज्येष्ठ वन अधिकारी आणि पर्यावरण अभ्यासक श्रोत सुभाष पुराणिक सर। तर ऐकायला विसरू नका हा विशेष संवाद सोमवारी 22 जून आणि मंगळवारी 23 जून रोजी सायंकाळी 5:30 फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा। संवादक आहेत शिल्पा निगुडकर।
3: रसिक हो, आपण ऐकत आहोत भक्तिसंगीत आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आता ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेली अण्णा जोशी यांची रचना, संगीत आहे नीलकंठ अभ्यंकर यांचं।

0: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 93.6 MHz आणि News on EIR या मोबाईल ऍप वर.
1: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि News on AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली गदिमाड गुळकर यांची रचना. संगीत आहे दत्ता डवजेकर यांचं.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया रवींद्र साठे यांनी गायलेली संजय चुरमुले यांची रचना. संगीत आहे मनसिंग जवीर यांचं.

आता ऐकूया जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि सहकारी यांनी गायलेली योगेश्वर यांची देशभक्तीपर रचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

याबरोबर भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 आपण ऐकू शकाल मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. दरम्यान रात्री 9 ते 10 यावेळी विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. आता ऐकूया काही जाहिराती आणि संदेश.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक चे पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली दोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: श्रोतेहो रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन, रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले, परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज, आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या 1,500 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं. 7व्या शतकातल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातल्या सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून हा येत्या 6 महिन्यांच्या आत विकसित केला जाणार आहे असं शहा यावेळी म्हणाले.
1: यहां पर जो कॉरिडोर बनेगा 1500 करोड़ की लागत से बनेगा, 28,058 वर्ग मीटर भूमि पर बनेगा,

0: सातवीं शताब्दी में स्पष्ट रूप से आकार लिया हुआ ये मंदिर फिर से एक नए जोम और ऊर्जा के साथ विश्व भर के देश भर के अंबाबाई के भक्तों के स्वागत के लिए तैयार हो जाएगा।
1: हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला।
2: संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होताना दिसतंय। पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि आमचं जे आराध्य दैवत आहे ज्या आराध्य दैवताने आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे। मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिराच्या परिसराचं काम होणार आहे।
1: तीन टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मंदिराच्या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप अन्नछत्र मंदिर आणि देवस्थान समिती कार्यालय स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स चप्पल स्टँड दुकानं एम्फी थिएटर माहिती केंद्र सुरक्षा चौकी मल्टीपर्पज हॉल पोलीस स्टेशन प्रथमोपचार केंद्र वेदपाठशाळा भोजनगृह आणि मोठ्या क्षमतेचा वाहनतळ उभारण्यात येणार आहेत। नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं होतं। परीक्षा पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता। नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
3: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे। देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे। 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं। परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस प्रशासकीय कर्मचारी निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत। तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत। प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं। परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत। परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे। तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे। नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल। यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे।
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती। याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला। या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 बुडाले त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे। तटरक्षक दल मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकींमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते। त्यापैकी 5 वाहून गेले तर 14 सुखरूप आहेत। परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभामंडपाचा भाग कोसळून 5 मृत्यू झाला असून 16 जखमी झाले आहेत। जखमींपैकी 5 प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतल्या मृतांना समाजमाध्यमातील संदेशांद्वारे श्रद्धांजली अर्पण केली। राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन विविध प्रकारे साजरा होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये आजच आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक योग दिनानिमित्त हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. यात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्या नीट परीक्षा असल्यानं आजच धुळे जिल्ह्यात योग दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नईत एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 17व्या षटकात बिनबाद 127 धावा झाल्या होत्या. दरम्यान याआधीचे दोन्ही सामने जिंकत भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. राज्यातल्या सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना लाभ. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन. रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले. परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
4: नमस्कार श्रोते हो, संध्याकाळचे 7:10 आणि 26 सेकंद होत आहेत. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ठीक 7:15 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.
5: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणारे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास
1: सात जन्मासाठी बांधली गदोरी।
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने, नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी

0: 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोते हो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
5: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
4: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
5: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा?
6: यस, प्रॉमिस.
4: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
5: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
7: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
8: श्रोते हो, संध्याकाळचे 7:14:40 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं थेट वितरण करण्यात आलं. या रोजगार संलग्न प्रोत्साहनातून देशाच्या रोजगार आणि उद्योग क्षेत्राला बळकटी देणाऱ्या या योजनेशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण केलं. खरं तर ही योजना मात्र कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांनाही एकाच वेळी थेट प्रोत्साहनपर लाभ देणारा देशातला पहिलाच अभिनव आणि पथदर्शी उपक्रम ठरला आहे. अर्थात हे घडून आलंय ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वामुळे. ही योजना म्हणजे निव्वळ रोजगार योजना नाही तर व्यावसायिक आयुष्याची वाटचाल सुरू करणाऱ्या युवा वर्गाच्या पाठीशी केंद्र सरकार कायम ठामपणे उभं असल्याची ग्वाही देणारं आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणारं माध्यम असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. या अनुषंगानंच या पथदर्शी योजनेविषयी प्रधानमंत्री काय म्हणाले ते ऐकूया त्यांच्या शब्दात.
1: दुनिया आज भारत की युवा शक्ती की चर्चा कर रही है. भारत के टैलेंट, स्किल और पोटेंशियल की चर्चा सब दूर हो रही है. दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके. और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ. यह रोजगार योजना सामान्य तौर पर सोचे जाने वाली रोजगार योजना से बहुत आगे बढ़कर पहली नौकरी पाने वाले युवा के सपनों को शक्ति देने वाली योजना.

0: है।
1: ये युवा और उद्योगों के बीच एक मजबूत सेतु बनाने वाली योजना है। साथियों, आमतौर पर योजनाएं या तो कर्मचारी के लिए बनती हैं या तो फिर उद्योगों के लिए बनती है, लेकिन ये एक योजना ऐसी है, इस योजना में भारत के सामर्थ्यवान मेरे युवा, समृद्ध युवा भविष्य की ओर और उद्योग विकास की ओर और इन दोनों को साथ लेकर चलती है। जो युवा अपनी पहली नौकरी शुरू करता है, सरकार उसके साथ खड़ी होती है और इसलिए उद्योगकार को भी लगता है कि अकेला मेरे यहाँ नहीं आया है, इसके पीछे पूरी सरकार आई है और इसके कारण ऐसे युवकों की तरफ देखने का उस उद्योगकार का भी नजरिया बदल जाता है। और जो संस्थान नए रोजगार का सृजन करता है, सरकार उनका भी उत्साह बढ़ाती है। हमारे यहाँ पहले कुछ नियम व्यवस्था ऐसी थी कि लोगों को बड़े होने में थोड़ा डर लगता है, यार बड़ा हो जाऊंगा तो मैं ये बंधनों में फंस जाऊंगा, तो उसको लगता था छोटा ही रहना अच्छा है और कभी बड़े होने की संभावना, उसको लगता है ऐसा करो एक दूसरा छोटा और कर दो। आज वो सोच बदली है, हर किसी को बड़ा बनने का हौसला मिलना चाहिए, उसकी उम्मीदों को पंख मिलने चाहिए और ये उद्योग को भी जरूरत होती है और इस योजना से वो द्वार भी खुला है। और यही इस योजना की सबसे बड़ी विशेषता है, जब सरकार, युवा और उद्योग एक साथ आगे बढ़ते हैं तो रोजगार निर्माण की गति कई गुना बढ़ जाती है। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना इसी नए भारत की पहचान है, एक ऐसा भारत जहां युवा को अवसर मिले, उद्योग को प्रोत्साहन मिले और रोजगार निर्माण एक राष्ट्रीय अभियान बन जाए।
2: श्रोते हो, या योजनेतील वैशिष्ट्यपूर्ण तरतुदींमुळे देशाच्या औपचारिक रोजगार परिसंस्थेला बळकटी मिळणार आहे। त्या अनुषंगानेच पहिल्यांदाच नोकरीच्या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या युवा वर्गाला प्रोत्साहनपर लाभ देण्याची आजवर कधीही न झालेली तरतूद या योजनेअंतर्गत केली गेली आहे। या योजनेचं यश पाहिलं तर आतापर्यंत सुमारे 70 लाख नवीन रोजगाराची निर्मिती आणि तितक्याच संख्येनं पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेचं कवच मिळालंय। महत्वाचं म्हणजे पुढच्या 2 वर्षात 99,446 कोटी रुपयांच्या एकूण आर्थिक तरतुदीसह देशात 3.5 कोटींपेक्षा अधिक रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत सरकारनं समोर ठेवलंय। याच अनुषंगानं अधिक सांगत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे सहायक वृत्त संपादक वैभव वझे।
3: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेसाठी केंद्र सरकार 99,446 कोटी रुपये खर्च करणार आहे। त्यापैकी 2,400 कोटी रुपये नुकतेच रोजगारदाता किंवा नियोक्ता आणि कर्मचारी यांच्या खात्यांमध्ये थेट वितरित केले गेले। ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO मार्फत राबवली जाते। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये 3.5 कोटींहून अधिक रोजगार पुढच्या 2 वर्षात निर्माण करायचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलंय। असंघटित कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून त्यांना संघटित आणि औपचारिक किंवा फॉर्मल रोजगारांच्या क्षेत्रात आणणं हा देखील महत्वाचा उद्देश आहे। औपचारिक रोजगारांमध्ये 1.92 कोटी कर्मचारी आणण्यात येणार आहेत। ही योजना आपल्याला 2 स्तरांवर पाहायची आहे। पहिल्या स्तरामध्ये प्रथमच रोजगार मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा विचार सरकारने केलाय। 1 लाख रुपये महिना इथपर्यंत ज्यांचं मासिक वेतन आहे असे प्रथमच रोजगार मिळालेले कर्मचारी या योजनेचा लाभ मिळवायला पात्र आहेत। 1 लाख रुपयांपर्यंत म्हणजे मासिक 1 लाख वेतन मिळतं, मग आमचं काय असा प्रश्न कुणाला पडू नये इतकी केंद्राची भाषा स्पष्ट आहे। 1 लाख रुपये मासिक वेतन ही वेतनाची कमाल पातळी सांगितली आहे। तर या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री विकसित भारत योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांना उमंग ऍपद्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर घ्यावा लागेल। या नंबरासह स्वतःची माहिती EPFO कडे नोंदणीकृत करावी लागेल। नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचं वेतन कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात दिलं जाईल। हे एक वेतन कमाल 15,000 रुपये मिळेल। या वेतनाच्या एकूण रकमेचा पहिला हप्ता त्या कर्मचाऱ्यानं एकाच रोजगारदात्याकडे म्हणजे कंपनीकडे सलग 6 महिने नोकरी केल्यावर दिला जाईल। हा हप्ता कर्मचाऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यातच जमा होईल। त्यानंतरचा दुसरा आणि शेवटचा हप्ता त्या कर्मचाऱ्याची त्याच कंपनीत सलग 12 महिने नोकरी झाली तरच मिळेल, पण हा दुसरा हप्ता त्याला त्याच्या बँक खात्यामध्ये दिसणार नाही, तर तो एखाद्या बचत योजनेमध्ये गुंतवला जाईल। याचा दुहेरी फायदा आहे। एक म्हणजे सरकारचा पैसा सरकारच्याच एखाद्या बचत योजनेमध्ये फिरवला जाईल, त्यामुळे तांत्रिक

0: दृष्ट्या सरकारची बचत होईल. त्याचवेळी प्रथमच नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्याला बचतीची सवय लागेल, कारण सरकार देत असलेला दुसरा हप्ता परस्पर सरकारच बचतीसाठी त्याच्या नावे गुंतवणार आहे. कर्मचाऱ्याला 12 महिने एकाच ठिकाणी सलग काम केल्यानंतरच हा दुसरा हप्ता मिळणार आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी त्याच 12 महिन्यांच्या आत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या पोर्टलवर जाऊन फायनान्शियल लिटरसी किंवा वित्तीय साक्षरता प्रोग्राम पूर्ण करणं हे त्या कर्मचाऱ्याला अनिवार्य करण्यात आलंय. दुसऱ्या स्तरामध्ये रोजगार दात्याचा किंवा नियोक्त्याचा विचार केला गेलाय. रोजगार दात्याने किंवा कंपनीने ठराविक वेतन श्रेणीमध्ये कामावर घेतलेल्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी त्याला प्रत्येक महिन्यात 3,000 रुपये दिले जाणार आहेत. हे मासिक वेतन किंवा मासिक रक्कम रोजगार दाता आणि कर्मचारी यांना 2 वर्ष दिली जाईल. गरज भासल्यास ही सुविधा 4 वर्षांनी सुद्धा वाढवता येणार आहे. कर्मचारी आणि रोजगार दाता यांना याची सर्व माहिती प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. या योजनेच्या आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं 1 जुलै 2025 मंजुरी दिली होती. त्यानुसार ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून अंमलात आली आणि याचा कालावधी 31 जुलै 2027 पर्यंत निश्चित करण्यात आलाय. अर्थातच गरज भासल्यास तो वाढवला जाईल. आता याचे फायदे महत्वाचे आहेत. रोजगार दाता किंवा कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे खासगी क्षेत्राला विस्तार करताना मोठा आधार मिळणार आहे. यामुळे छोटे उद्योजक व्यवसाय विस्ताराचा विचार नक्की करतील आणि याचीच परिणती रोजगार वाढण्यामध्ये होईल. आपल्याकडे ही योजना सुरू व्हायच्या आधी इटली, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांमध्ये अशा प्रकारची योजना सुरू आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवं.
1: श्रोते हो, या योजनेमुळे केवळ नोकऱ्याच मिळत नाहीत तर देशातील नियोक्त्यांना आणि उद्योजकांना नवीन मनुष्यबळाची नियुक्ती करण्यासाठी आणि पर्यायानं आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील आर्थिक प्रोत्साहन दिलं जात आहे. महत्वाचं म्हणजे उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं या क्षेत्रासाठीचा लाभ 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलाय. अशा आर्थिक पाठबळामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योगांचा विस्तार होऊन छोटे उद्योग मोठ्या उद्योगांमध्ये परावर्तित होण्याच्या स्टार्टअप्स प्रत्यक्ष मुख्य प्रवाहातल्या उद्योगांमध्ये रूपांतर होण्याला बळ मिळू शकणार आहे. याच अनुषंगानं महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक वृत्त संपादक वैभव वझे यांनी केलेलं विश्लेषण आपण आता ऐकूया.
0: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही जरी 2025 केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेली असली तरी ती लागू होऊन त्याला वेग मात्र यावर्षी आलाय असं म्हणायला लागेल. याचं कारण त्याचा तांत्रिकदृष्ट्या कालावधी निश्चित करण्यात आलाय 31 जुलै 2027. त्यामुळे या दिवसापर्यंत सरकारला रोजगारांचं जे काही सरकारचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचंय. आता या योजनेमध्ये 2400 कोटींचा पहिल्या रकमेचा जो हप्ता आहे तो सरकारने आता नुकताच वितरित केला. अर्थात हा हप्ता कर्मचारी म्हणजे पहिल्यांदाच नोकरी लागलेले कर्मचारी आणि त्यांचे रोजगारदाते किंवा नियोक्ता किंवा कंपन्या यांना मिळाला. याच्यातनं आपल्याला आता काय बघायचंय तर याचा थेट परिणाम उद्योगांवर होणार आहे. देशामध्ये सध्या भरपूर प्रमाणामध्ये स्टार्टअप्स आहेत. त्याच्यापैकी 18% स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे आज DPIIT कडे नोंदणीकृत महाराष्ट्रातल्या स्टार्टअपची संख्याच 29,000 अधिक आहे. हे स्टार्टअप अर्थातच मायक्रो इंडस्ट्रीमध्ये परिवर्तित होण्यासाठी धडपडत आहेत. जे आता मायक्रो इंडस्ट्री आहेत किंवा सूक्ष्म उद्योग आहेत त्यांना लघु उद्योग व्हायचे आहे, जे लघु उद्योग आहेत त्यांना मध्यम उद्योग व्हायचे आहे आणि जे मध्यम उद्योग आहेत त्यांना मोठे उद्योग व्हायचे आहे. मग याच्यासाठी कर्मचारी बळ वाढवणं हे कोणत्याही कंपनीला गरजेचं आहे. मग हे कर्मचारी बळ वाढवताना काय असतं, तुम्ही ज्या वेळेला औपचारिक रोजगार निर्माण करता किंवा फॉर्मल एम्प्लॉयमेंट निर्माण करता त्यावेळेला तुम्हाला त्याचे सगळे लाभ हे त्या कर्मचाऱ्याला देणं अपेक्षित असतं, नव्हे अनिवार्य असतं. म्हणजे मग EPF आला, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आला किंवा पेन्शन आलं किंवा ग्रॅच्युइटी आलं किंवा इन्क्रीमेंट आल्या, प्रमोशन आलं, हे सगळं त्या रोजगारदात्याला लक्षात घ्यावं लागतं. मग रोजगारदात्याचा कल कुठे वाढतो तर हंगामी तत्वावरती कामगार घ्या, तेवढा प्रोजेक्ट पूर्ण झाला की त्या कामगारांना कामावर येऊ नका असं सहज सांगता येतं, कारण ते रोजंदारीवर असतात किंवा वाउचर पेमेंटवर असतात, मंथली वेजेसवर असतात. पण सरकारला नेमकं हेच नकोय. याचं कारण जेवढी हंगामी रोजगार निर्माण होतील तेवढी जगापुढे रोजगारांची संख्या जास्त दिसेल, पण जे रोजगार कर्मचारी त्या रोजगारावर अवलंबून आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा काय, सोशल सिक्युरिटी काहीच नाही. म्हणून सरकार अशा वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत सोशल सिक्युरिटी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. महाराष्ट्रामध्ये सुदैवाने आपल्याकडे राज्याची इनोव्हेशन सोसायटी आहे, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे. ही एक नोडल एजन्सी आहे जी सगळ्या इनोव्हेशनला किंवा आंतरप्रेनरियल जी काही सिस्टीम आहे त्याला चालना देते, मग त्याच्यासाठी पॉलिसी डिझाईन करते, सबसिडी डिझाईन करते. महाराष्ट्राला स्वतःची स्टार्टअप पॉलिसी आहे. महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड नावाचा एक निधी आहे, तोही वापरून आज अनेक स्टार्टअप त्याच्यामध्ये उदयाला येत आहेत आणि प्रस्थापितही होत आहेत. आता महाराष्ट्राचं जे MSME सेक्टर आहे हे जवळजवळ राज्याच्या GDP मध्ये त्याचा 40% वाटा आहे आणि एकंदर आत्ता त्या सेक्टरनी जवळजवळ 1.5 कोटी लोकांना रोजगार दिलेला आहे. मग हे रोजगार या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये निश्चितच वाढतील याच्यात काहीच शंका नाही. आणि याचा थेट फायदा आता जो दिसतो आहे तो IT सेवा, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर चर्मोद्योग की ज्याच्यामध्ये जे लेबर इंटेन्सिव्ह म्हणतो आपण श्रमकेंद्री उद्योग आहेत, तर या श्रमकेंद्री उद्योगांना याचा थेट फायदा आता मिळेल असं आत्ता तरी दिसतंय. एकंदर आपण समजा MSMEचा विचार केला तर राज्यामध्ये 82 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त MSMEची नोंद आहे. याचा अर्थ देशातल्या MSMEच्या 17% MSME हे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर मुख्यत्वाने जे आपल्याला MSME दिसत आहेत त्यांच्यासाठी ऑफिशियल पोर्टल आहे ज्याच्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता, सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता, MSME लोन घेऊ शकता. आता हे MSME सगळे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर या भागामध्ये एकवटलेले आहेत, तर या MSMEंना या सगळ्याचा निश्चितच फायदा होईल आणि पुढच्या काळामध्ये औपचारिक रोजगार वाढीस लागतील.
1: श्रोते हो, एका अर्थानं ही योजना उद्योग क्षेत्राची भरभराट आणि युवा वर्गाची सामाजिक सुरक्षा ही दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग प्रशस्त करणारी ठरणार आहेत हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच मुंबई एअर न्यूज YouTube वाहिनीवरही कधीही ऐकू शकता. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा वझे.

श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष. संध्याकाळचे 7:30 वाजतायत. आता ऐकूया पुढील कार्यक्रम, माझा आवार माझा शिवार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 20 जून 2026. आजच्या कार्यक्रमात कारभारीण या शीर्षकांतर्गत आपण ऐकूया दर्शना दामले यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचं नाव आहे माझा आवार माझा शिवार.
1: नमस्कार श्रोते हो. आज आपण कारभारीण या कार्यक्रमात एका आगळ्या वेगळ्या कारभारिणीला भेटणार आहोत. आपण सगळ्याच जणी जाणतो की सगळ्यांचं क्षेत्र हे वेगवेगळं आहे. विविध क्षेत्रामध्ये आता स्त्रिया या आपली आघाडी पुढे नेत आहेत. काहींना आवड असते निसर्गाची, त्या निसर्गाच्या सान्निध्यात राहून सुद्धा बऱ्याच गोष्टी आपण साध्य करू शकतो. हेच आज आपण आपल्याकडे आलेल्या ज्या कारभारीण आहेत दर्शना दामले मॅडम यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नेमका त्यांचा हा प्रवास कसा सुरू झाला आणि आता त्यांची जी वाटचाल आहे ते कुठपर्यंत आली आहे या सगळ्याच गोष्टी आज आपण बोलणार आहोत. दर्शना मॅडम या बदलापूर बारवी डॅम रोड इथे त्यांचं वास्तव्य आहे. आज आपण त्यांच्याकडनं छान अशी माहिती घेणार आहोत, कसं त्यांचं हे कार्य सगळं सुरू झालं, काय काय त्या करतात. कार्यक्रमात दर्शना मॅडम तुमचं स्वागत आणि नमस्कार. मॅडम, आता तुम्हाला लहानपणापासून या झाडा फुलांची आवड आहे, निसर्गात रमायला तुम्हाला आवडतं, तर ही आवड नेमकी कशी तुमची निर्माण झाली, काय सांगाल?
2: मी बॉर्न अँड बॉट ऑफ विले पार्ले.
1: हा,
2: पार्ल्याला आमचा बंगला होता. वडिलांनी तेव्हा त्या बंगल्याच्या भोवती 31 नारळाची झाडं लावली होती, छोटी छोटी झाडं. आणि जसे जसे आम्ही मोठे होत गेलो ती झाडं पण खूप मोठी झाली. तर हे आम्ही वडिलांचं उदाहरण वरून, आम्हाला पण प्रचंड झाडांवर प्रेम, प्राण्यांवर प्रेम, जसं बाबांना होतं, कुठे कुत्र कुठे सापडलं की ते घरी घेऊन यायचे पाळायचेच वगैरे. आणि इतपत की एमएसएबीची लोक जेव्हा पावसाच्या आधी बघा झाडं तोडायला येतात, कारण ती झाड जे वायरला लागतात त्यामुळे ते आधीच ते कटिंग करतात. तर बाबा त्यांना ओरडायचे आणि सांगायचे झाडांना हात लावायचा नाही, मी त्यांना मुलासारखं संगोपन केलं आहे.
1: बरोबर.
2: आणि मग ते झाडाला ते दोरडं बांधून ते खेचून घ्यायचे.
1: अच्छा.
2: खेचून दुसऱ्या झाडाला बांधायचे पण कापून द्यायचे नाही एमएसएबीच्या लोकांना.
1: बरोबर.
2: ते प्रेम आमच्यात आपोआप ते घरी बघितलं लहान
1: निर्माण झालं,
2: तर ते आपोआप आमच्यात झालं.
1: बरोबर. पण आता ही जी तुमची आवड आहे तर ही नेमकी कशी जोपासली गेली, म्हणजे तुम्ही हे जे आता कार्य करताय तर कसं झालं त्याचं रूपांतर?
2: मग आफ्टर मॅरेज मी स्ट्रेट बदलापूरला गेले. आणि मग बदलापूरला पण आधी आम्ही एक छोटस घरात राहत होतो, मग तिथे आम्हाला कर्मेना निसर्गाशिवाय आम्ही राहू शकत नाही. आम्हाला झाडं पाणी फुलं फळं प्राणी सगळं प्रचंड प्रिय, त्याशिवाय लाईफ इज इनकम्प्लीट आय फील, की नेचर आणि यांच्याशिवाय. तर त्यामुळे मी मग मिस्टरांना खुणखुण करायला लागली की नाही छोटस का असे ना आपण छोटस फार्म हाऊस घेऊ छोटस असं. आणि मग ते शोधत राहिलो आणि 3-4 वर्षातच नंतर आम्हाला एक छोटं फार्म हाऊस मिळालं 2 एकरचं. तर ते आम्ही घेतलं आणि तिथे थोडीशी पहिले झाडं लावली.
1: बरोबर.
2: सगळ्या प्रकारची वेगळी, एक आंबा तर एक काजू तर एक चिकू असं, की सगळं आपल्याला खायला मिळालं पाहिजे.
1: बरोबर.
2: अशी सुरुवात झाली. आणि मग जेव्हा या झाडांना फळं यायला लागली तर तो आनंद की आपण लावलेल्या झाडाला एवढे आंबे लागले, चिकू लागले, केळी लागली, मग तेव्हापासून मग बाजूची जागा मिळते का, मग ती बाजूची घेतली, ती अजून बाजूची घेतली, आणि आता आज 10 एकरमध्ये. आणि 10 एकरमध्ये झाडं लावायला अजिबात जागा शिल्लक नाही, पूर्ण झाडांनी भरून टाकले.
1: छान, म्हणजे इतकं तुम्हाला त्याचं प्रेम आहे आणि ती आवड तुम्ही अशी जोपासलीत.
2: आणि सगळी झाडं लागतात.
1: हो.
2: दुसरं कसं होतं की हे जे बारवी डॅम रोड आहे ते स्टेशन पासून 6-7 किलोमीटर अंतरावर.
1: बरोबर.
2: तर काही जरी ब्रेड हवा किंवा दूध हवं तरी आम्हाला 6 किलोमीटर तिकडे स्टेशनला जाऊ ना. तर त्यामुळे मी म्हटलं की काहीच आपल्याला खर्च आला नाही पाहिजे, नुसतं जाणं यायला खर्च, जे दूध 1 लिटर जर पाहिजे तर जायला यायला तेवढा खर्च.
1: बरोबर.
2: सगळं आपलं इनहाऊस असलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला बाहेरून कमीत कमी खर्च काही नाहीच लागलं पाहिजे, तर इनहाऊस आपलं सगळं असलं पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही करत गेलो
1: नक्की
2: देवाच्या कृपेने, ते तसंच झालं सगळं.
1: नक्कीच. आता साधारण किती वर्ष झाली की तुम्ही हे सगळं?
2: आज मला जवळजवळ हे 35-1 वर्ष झाली.
1: आता सुरुवातीला तुम्ही झाडांची लागवड केली.
2: बरोबर.
1: पण मग त्याच्यानंतर नव्याने शेती सुद्धा तुम्ही सुरू केली.
2: हो, हो.
1: तर त्याबद्दल काय सांगाल?
2: भात शेती आहे आमची, तर ती 1.5 एकर भात शेती आहे. सुरुवातीला मी रत्ना राईस लावत होते, म्हणजे झाडा. आणि मग माझ्याकडे बफर स्टॉक होता, भरपूर भात झालेला होता, कारण आपण भात आमचा कमी आहे, जास्त भर पोळीवर असतो.
1: बरोबर.
2: तर 1 वर्ष मी असाच विचार केला जिणी लावून बघू, तर जिणी लावली, ती पण उत्तम झालं, ते पण उत्तम पीक आलं जिणीमध्ये पण. मग एकदा बासमती लावला, बासमती लावल्यावर तो पण उत्तम, म्हणजे फक्त त्याला सुगंध नव्हता, काय माहिती ते का असं, पण आपल्याकडे जो बासमती आपण लावतो त्याला सुगंध येत नाही, पण तो पण उत्तम पीक आलं. आणि मग परत कृषीचे लोक ते सगळं बघायला आले होते, त्यांना एवढं की एवढा लोंब्या भरलेलं दाणे आणि सगळं, ते बघून त्यांनी माझी निवड केली आणि मला ऑस्ट्रेलिया आणि सगळं फॉरेनला की तिथली शेती तिथलं सगळं हे डेअरी सगळं बघून यायला
1: बरं
2: एक ग्रुपला पाठवलं त्याच्यात माझी सुद्धा त्यांनी निवड केली होती.
1: छान छान. मग तिथला अनुभव कसा होता?
2: तिथे पण खूप शिकायला मिळालं. मेन म्हणजे आय वॉज एकदम अमेस्ड की तिकडे ना गुलाबाची मोठी मोठी म्हणजे 6-7 फुटी झाड आणि ते कुंडी नाही माती नाही काही नाही ते फक्त ओला स्पॉन्ज आणि स्पॉन्जवर ते कोकोपीट टाकलेलं आणि त्याच्यावर एवढी भरलेली फुलांनी गच्च झाडं भरलेली. आणि इथं आम्ही विचार करतो की अरे आपण तर कुंडी माती तेच करतोय. ह्या पद्धतीने केलं तर शेवाळ हे त्यांचं जेवण आहे झाडांचं. जस्ट ते अल्गेवर ते ग्रो होतं अल्गे आणि कोकोपीठ ते बघायला मिळालं फार छान.
1: बरं.
2: दुसरं मला तिथे बघायला मिळालं डेअरीज. त्या खूप मोठ्या मोठ्या डेअरीमध्ये आम्हाला त्यांनी तिथे नेलं. त्यांनी सांगितलं की डेअरीमध्ये आम्हाला दुधाच्या व्यवसायात काही फायदा नाही
1: पण
2: जो फायदा आहे तो काउडंग मधून म्हणजे शेणापासून जो फायदा आहे कारण तिथे बर्फ असतो 4 महिने वर्षात ना तर शेणातून ते स्टीम बनवतात आणि ते स्टीम मध्ये हीटर मध्ये ते खोली सगळे गरम राहतात तो फायदा त्यांना आहे हीटर मधून त्यांना आणि स्टीम मध्ये त्यांना पैसा मिळतो पण डेअरी आणि दुधाच्या नो लॉस नो प्रॉफिट मध्ये.
1: बरोबर.
2: आणि इलेक्ट्रिसिटी जनरेशन करतात ते परत गोबर मधून ते इलेक्ट्रिसिटी निर्माण करतात हे सगळं मला तिथे बघायला मिळालं.
1: बरोबर. म्हणजे खूप वेगवेगळा तुम्हाला अनुभव मिळाला नाही का की ज्याच्यातनं तुम्हाला सुद्धा प्रेरणा मिळाली की आपण इथे हे चालू करू शकतो. आता तुमच्याकडे गाई सुद्धा आहेत देशी गाई तर त्या कशा मग तुम्ही आणल्या किंवा कशा पाळायला सुरुवात केली?
2: त्या ऍक्च्युली मी असंच हाऊस म्हणून की आपल्या घरापुरतं दूध झालं पाहिजे म्हणून मी 2 गायीपासून सुरुवात केली.
1: बरोबर.
2: दरवर्षी 2 गायीच्या तर 4 होणार 4 मग 8 होणार 8-16 असं वाढत वाढत 60 गायी झाल्या.
1: अच्छा.
2: आणि आता मी सुद्धा 63 वर्षाची आहे तर मी विचार केला आता कमी करायला पाहिजे. मी सगळ्या शेतकऱ्यांना बोलवून त्या गायी ज्यांना पाहिजे त्यांना पण फक्त शेवटपर्यंत तिची नीट बघा फक्त दूध खाल्लं आणि नंतर तिला सोडून दिलं
1: असं नको
2: तर त्यांना सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांना पाहिजे तसं वाटून टाकलं आणि आता माझ्याकडे तरी 10 जनावरं शिल्लक आहे.
1: अच्छा. पण आता त्यांच्यापासून तुम्हाला जे उत्पादन मिळत आहे तर त्याचा सुद्धा तुम्ही काही व्यवसाय करता?
2: नाही मी ते उत्पादनासाठी नाही फक्त मी सेवा म्हणून गायीची सेवा कारण गावठी गाई मधून फायदा काही होतच नाही. दूध देण्यात 1-1.5 लिटर टायमाला ते तुमच्या घरापुरतच असतं.
1: बरोबर.
2: पण एक गो सेवा होते आणि आपला कारण हिंदू संस्कृतीत म्हटलं की जो गाईचं हे करतो त्याला ईश्वर देतो आणि त्याप्रमाणेच मी तर म्हणते तंतोतंत कराय.
1: आता मॅडम तुमची एवढी मोठी बाग आहे भात शेती आहे तर आता या गाईपासून शेण मिळतं किंवा गोमूत्र मिळतं तर त्याचा वापर तुम्ही इथे करता?
2: हो माझी जी बाग आहे ती थोडीशी असे 4 फूट उंच आहे 4 फूट खालती शेत आहे लागून असलं.
1: बरोबर.
2: तर हे जे सगळं गोमूत्र आणि शेण आहे ते बरोबर पाऊस पडला की सगळं खालती शेतातच जातं.
1: अच्छा.
2: त्यामुळे माझी शेती पूर्ण ऑर्गॅनिक काहीही मला फर्टिलायझर टाकायला लागत नाही.
1: बरोबर.
2: वरती आंब्याची बाग आहे त्याच्यात मध्ये मध्ये सगळे कडुलिंबाचे 50-1 झाड आहेत माझ्याकडे मोठे वृक्ष झालेत ते पण तर तो कडुलिंबाचा 5 झाड मध्ये पाला पडतो आणि तो पण पाऊस आला की सगळं खाली जातं शेतात. त्यामुळे मला कुठलंही कीटकनाशक सुद्धा वापरायला लागत नाही. हे सगळं म्हणजे डायरेक्ट नॅचरल कीटकनाशक कडुलिंबाचा पाला शेण आणि हे सगळ्यांनीच म्हणजे नो फर्टिलायझर नो पेस्टिसाइड नो इन्सेक्टिसाइड सगळं नॅचरल पद्धतीने होतं. आजूबाजूला सगळे लोक मारतात पण माझं सगळं नॅचरल
1: नैसर्गिक शेती जी म्हणतो आपण
2: अगदी
1: आणि शाश्वत शेती
2: अगदी
1: असं आपण नक्कीच म्हणू शकतो.
2: आणि बाहेर तुम्ही कुठलाही भात जर शिजवून खाल तर तो अगदी म्हणजे गोडवा नसतो पण माझ्या भाताला कस पण आणि गोडवा पण लगेच खाल्ल्यावर वेगळा तुम्हाला जाणवेल.
1: नक्कीच. बरोबर.
2: नैसर्गिक.
1: हो तेच तेच. आता मॅडम तुम्ही जी ही सुरुवात केलीत पण मग तुम्हाला काही त्यामध्ये अडचणी आल्या का की कसं म्हणजे तुम्ही मग त्यातनं पुढे गेलात?
2: अडचणी तर भरपूर येतात. अडचणीशिवाय काय असं सक्सेस नसतं.
1: बरोबर.
2: अडचणीमध्ये म्हणजे मी पाण्यासाठी पहिले सिंटेक्सच्या टाक्या असतात 10,000 लिटरची टाकी कारण आम्हालाही पाणी त्याच्यानंतर झाडांना पाणी आणि जनावरांना भरपूर पाणी लागतं.
1: बरोबर.
2: तर सिंटेक्सची 10,000ची एक बेस असा लोखंडी बेस घेऊन त्याच्यावर मी सिंटेक्सची टाकी बसवली आणि 2 वर्षातच मला ते लक्षात नाही आलं की किती स्ट्रॉंग घ्यायला पाहिजे ते तर ती टाकी आखी पडली 1,00,000 रुपयाचं नुकसान पहिलेच. मग त्याच्यातून मी हे शिकले पण की टाकी कधी बांधायची तर ती जमिनीवरच कारण पाण्याचा लोड असणार आणि जमिनीवर सिमेंट कॉन्क्रीट मध्येच बांधावी.
1: बरोबर.
2: हे सिंटेक्स आणि प्लास्टिक मध्ये नाही. एक तर प्लास्टिक सगळं कॅन्सरस आणि असं पडलं आणि फुटलं की सगळंच फुकट गेलं. निदान कॉन्क्रीट मध्ये थोडं लिकेज झालं तर वी कॅन रिपेअर इट. काय हे करता येत नाही असं चारी बाजूनी मोकळं. त्यामुळे जेव्हा पाऊस येणार किंवा वादळ येतो तर बऱ्याच वेळेस जोरात वादळ असतं उघड्यामुळे बऱ्याच वेळेस गायचे पत्रे उडून जातात. तर पत्रे उडाले की ते गाय जरा सगळ्या उघड्यावर मग ते परत सगळं करा. पाण्याचे प्रॉब्लेम लाईटचे पोल बऱ्याच वेळी पडतात. लाईटचे पोल पडले की लाईट नाही 8-8 दिवस लाईट नसतो. पाऊस आला आणि जरा वादळ सारखं झालं की 8 दिवस नाही पाणी नाही.
1: बरोबर.
2: तरी त्याच्यात राहतो मी तसेच
1: आणि आता तुम्हाला ती सवय पण झालेली आहे त्यामुळे ते काही त्याचं वाटत नसेल इतकं. आता मॅडम, म्हणजे तुमच्याकडे खोबरेल तेल सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणावर तयार करता, तर ही कशी प्रक्रिया नेमकी करता?
2: माझ्याकडे आज जवळजवळ 100 अधिक नारळाचे झाड तेव्हा लावली होती, अगदी ते आम्ही सगळे साऊथून घेतले होते, विचारतात फार्मवरमच्या की पाहिजे तर आम्ही लावली होती, तर आज सगळं अगदी भरभरून झाड नारळांनी भरलेली गच्छ, ते काढायला पण माणसं मिळतात, ते आपोआप ते परिपक्व झाले की खाली पडतात. पडलेले नारळ आम्ही सोलून ते असं एका रांगेत असं शेंडीवर असं सगळे लावून रचून ठेवतो, आणि मग एक उन्हाळा खाल्ला की ते ठणठणीत कोरडे होतात, त्याचा आत गोटा होतो, गोटा झाला की परत तो चिरून त्याला उन्हात जरा वाळवून, आणि मग आता ठिकठिकाणी आमच्याकडे हे आहेतच तेलाचे घाणे, घाणेवर घेऊन गेलं जसं आपण वरण गहू टाकलं की खालना पीठ, तसं वरण टाकलं की धार लागते तेलाची, तर असं हे कोल्ड प्रेस्ड ऑइल, तर माझ्याकडे असं ड्रम
1: मध्ये तुम्ही खायलाही वापर,
2: खायला पण तेच, आमच्याकडे कुठलंही तेल मी बाहेरून आणत नाही, खायला पण हेच तेल वापरतो. तसंच एक मोठं मोहाचं वृक्ष, तर ते मोहाचं पण माझ्याकडे एका वृक्षातून माझ्याकडे 15 ते 20 किलो मोहाचं तेल निघतं,
1: बरं
2: ते पण आम्ही करतो.
1: छान, म्हणजे एका या शेतीमधून अनेक तुम्हाला वाटा पुढे मिळत गेल्या नाही का? आणि नारळाचा सर आपण कल्पवृक्षच म्हणतो त्याला, त्याचा एकही भाग वाया जात नाही, निघत असेल शिंपुट वगैरे त्याचाही उपयोग होतो.
2: माझ्याकडे बंब आहे, तांब्याचा बंब आहे, ते सगळा कचरा म्हणजे जे असेल तो सगळा त्याच्याने पाणी काढतो.
1: कोकोपीटचं जे तुम्ही म्हणालात तर ते छान त्याचा वापर होतो शेतीमध्ये.
2: माझ्याकडे मशीन आहे, मशीन मध्ये ते नारळाचे दांडे जे असतात, झावळीचे दांडे क्रश होतात, त्याच्यात छोटे छोटे तुकडे होतात, तेच छोटे तुकडे मी झाडांना घालते आणि थोडस पाणी मारलं की ते पाणी धरून ठेवतात, कमी पाण्यात काम होतं, आणि पाणी मारल्यामुळे तिथे त्याच्यात किडी होतात, आणि ते किडी खायला छान छान पक्षी येतात. आमच्याकडे कायम भारद्वाज पक्षी आणि किंगफिशर पक्षी हे कायमच म्हणजे ते किडी खायला येतात.
1: छान छान,
2: आणि आपल्याला आनंद होतोय, सगळं बघूनच आनंद आहे ना, निसर्गाशिवाय माणूस नाही, इन्कम.
1: खरंच, अगदी बरोबर.

0: श्रोते हो, या गीतानंतर आपण परत आपल्या कारभारिणी या कार्यक्रमाकडे येऊया. आज आपण बोलतोय दर्शना दामले यांच्याशी. दर्शना मॅडम, आता असं सांगा, तुम्ही सौर ऊर्जेचा सुद्धा वापर केलेला आहे, तर त्याबद्दल काय सांगा?
1: माझ्याकडे एक मोठा सौर कुकर आहे, असं डिश असते आणि त्याच्यात सेंटरला तुम्ही जर तांदूळ धुवून ठेवले किंवा दाळ धुवून, तर उन्हाळा तर 10-10 मिनिटात होता, बटाटे उकडून निघतात, रवा भाजून होतो, शेंगदाणा भाजून होतो, असं काहीही ठेवा, फक्त म्हणजे आतमध्ये घेऊन जाऊन तुम्हाला फोडणी करायची. पालक ठेवला की तो शिजून निघाला, आत न्यायचं घरात आणि फक्त फोडणी करायची की झालं. त्यामुळे गॅस कन्झम्पशन अतिशय कमी आणि बाकी माझं इलेक्ट्रिसिटी सुद्धा पूर्ण, मी 10 kVA सोलार बसवलेलं आहे, तर त्याच्यात माझं सगळं म्हणजे फ्रीज पासून एअर कंडिशनर पासून सगळं सोलार वर चालतं. मी आता गाडी पण जी घेतलेली आहे ती BYD ती याचीच आहे, इलेक्ट्रिकची गाडी, तर त्याच्या बॅटऱ्या चार्जिंग पण ह्याच सौर ऊर्जेनेच होतं.
0: बरोबर,
1: सगळं माझं इलेक्ट्रिसिटी फ्री.
0: छान. आता मॅडम, या सगळ्या बरोबरीने तुम्ही महिला सक्षमीकरणाचं सुद्धा मोठं काम करताय, तर ही सुरुवात नेमकी कशी केलीत? मग
1: ही सुरुवात म्हणजे आधी यशस्विनी सामाजिक अभियान म्हणून सुरू केलं होतं, जे महाराष्ट्रभर त्यांनी राबवलं की कुठली ग्रामीण बाई ती काय बनवते, त्याचं पूर्ण त्यांच्याकडे सगळं डेटा मॅपिंग, त्यांनी खूप त्याच्यात मेहनत घेतली आणि आज आम्हाला अख्खा महाराष्ट्रात कुठली बाई कुठे काय बनवते ते सगळं आहे. मग त्याप्रमाणे त्यांनी मिटिंग घेऊन ज्या महिलांचं फक्त आम्ही नंतर क्वालिटी व्यवस्थित आहे ना असं, आणि हा विकला जाईल की नाही पदार्थ ते बघून आम्ही, तिने यायचं तिचं तिथे विकायचं आणि पैसे तिनेच घेऊन जायचे. पण एका वर्षी आम्ही नाशिक, मुंबई आणि पुणे या तीनच ठिकाणातून बायकांना बोलवलं होतं की चकली, चिवडा आणि शेव ही वस्तू, तीनच वस्तूंनी सुरुवात केली, कारण जास्त पण एकदम, तर तीन वस्तूंनी सुरुवात केली होती की सगळ्यांनी सॅम्पल्स आणले आणि त्याच्यात जे जे सिलेक्ट झाले बायका, तर त्यांना सांगितलं आता एवढा एवढा ऑर्डर तुम्हाला, चकली, शेव आणि चिवडा फक्त या तीन ठिकाणून 25 लाखाच्या पुढे गेला होता. दॅट वॉज अ ग्रेट सक्सेस म्हणजे त्या बायकांनी, ज्यांनी कधी 5 किलोचा वर चिवडा, 2500 किलो चिवडा ची ऑर्डर असं, त्यामुळे त्यांना पण ते एकदम मोठं चॅलेंज
0: ना, खरंच आहे.
1: घरातनं तर बहुतेक वेळा विरोधच असतो,
0: तर घरात एक आव्हान असतं ना महिलांच्या पुढे की हे सगळं कसं पार पाडायचं,
1: करायला आधी पैसे लागतात ना, आधी तिला जाऊन हे सगळं पोहे आण, हे ते चिवडा करायला वगैरे, तर त्यांच्या मिस्टरांनी पण सांगितलं होतं कशाला आहे तुला काही जेवायला.

0: सांगितले नको ते उद्योग, पैसे नाही आले तर असं वगैरे. त्यांनी मला सांगितलं की मॅडम आम्ही नाही करू शकणार, पैसे नाही आमचे मिळाले तर. मी सांगितलं पैसे नाही मिळाले तर मी जबाबदार, मी देणार तुमचे पैसे, पण तुम्ही करा असं. मग त्यांनी केलं आणि फर्स्ट पॅकेटची जी क्वालिटी, जी टेस्ट, ती शेवटची म्हणजे. आणि त्याच्यानंतर त्यांनी इतका आनंद झाला जेव्हा त्यांचे चेक्स त्यांच्या हातात मिळाले की त्यांनी एक म्हणजे बॉलेरो तेव्हा बुक केली होती आणि मिस्टरांना आणि फॅमिलीला ते देवदर्शनला घेऊन गेले त्यांचा कमवलेला पैसे. तो आनंद वेगळाच असतो जेव्हा महिलाला कळतं येस आय कॅन अर्न, त्याच्यात तो फार फरक पडतो.
1: बरोबर.
0: काही कंपन्यांबरोबर आमचा टायअप आहे आणि तिथे या बायकांना स्टॉल्स मिळालेले, तिथे ते त्यांची मालाची विक्री करतात. आणि शिवाय आता एकदा ग्राहकांना ते त्यांचा माल आवडला की त्यांना मग ऑटोमॅटिक फोनवर मिळतात.
1: बरोबर.
0: शिवाय ऑनलाईन पण त्यांचं सगळं हे चालूच असतं, चालू असतात. तर मोठ्या प्रमाणात आता म्हणजे ज्या बाईला मी ह्या सगळ्या लाडू चकली चिवडाची ऑर्डर दिली होती आणि तिला मी कधी फोन केला आणि सांगितलं की अगं मला जरा पटकन दे ना दिवाळीला, मला नाही जमलं का, तेव्हा ते मॅडम व्हेरी सॉरी मला वेळच नाही, मी आधी एवढा ऑर्डर घेऊन ठेवला
1: म्हणजे इतक्या त्या व्यस्त झालेल्या आहेत. बरोबर. पण खरं तर खूप छान आहे ना हे की त्यांना एक चांगला मार्ग मिळाला आहे.
0: अगदी अगदी. तिच्यात जी गुण आहे त्याला वाव मिळाला,
1: आत्मनिर्भरता जी म्हणतो आपण. आणि एक त्यांना पण आत्मविश्वास येतो ना की आपण काहीतरी करू शकतो, हे त्यांना एक खरं तर खूप चांगलं आहे. तुम्ही ज्या आता म्हणताय की अनेक महिलांना तुम्ही असं उद्योग, पण त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात, तुम्हाला काय?
0: खूप आनंद. एक महत्त्वा ते आपण आपली स्तुती नाही करायची की बा अजून दुसरा कोण देव असतो, तुम्ही आम्हाला एवढं सगळं दिलं, तुम्हीच आमचे देव असं सांगतात. बदलापूरमध्ये कारण मी एक आमचं यशस्विनी भवन म्हणून आहे की जिथे मी वर्षानुवर्ष महिलांसाठी फक्त ट्रेनिंग त्यांना दिलेली आहे. आणि त्या ट्रेनिंग म्हणजे मी तरी किती हे करणार म्हणून मी वेगवेगळ्या ठिकाणी, जसं इथे पवईला एमएसएमई आहे, एमएसएमईचे ते डायरेक्टर तेव्हा गुप्ते म्हणून होते, त्यांना भेटले आणि काहीतरी आमच्या महिलांसाठी द्या. त्यांनी मला काही तिथले स्कीम्स दिले की हे तुम्ही राबवा. तर म्हणजे टेलरिंग होतं, फॅशन डिझायनिंग होतं, जर्दोसी वर्क होतं, कॉम्प्युटर होतं, खादी अँड विलेज इंडस्ट्रीजने मला डिटर्जंट मेकिंग दिलं होतं. हे सगळं मी महिलांना फ्री ऑफ कॉस्ट, ज्याला जे आवड असेल, जिला टेलरिंग टू टेलरिंग, जिला कॉम्प्युटर टू कॉम्प्युटर शिक, आणि ते शिकून छोटे छोटे उद्योग टाका आणि पैसे मिळवायला लागा. हा आमचा मेन मोटिव्ह तो आहे की पैसा हा बाईकच्या हातात आला पाहिजे.
1: नाही म्हणजे थोडं तरी त्या सक्षम पाहिजे. आणि
0: त्याच्या सक्सेस स्टोरीज अनेक आहेत. अनेक महिलांचे मी ब्युटी पार्लरची ओपनिंग केलेली आहे, टेलरिंगच्या दुकानांची ओपनिंग केलेली. मग एक वेगळं समाधान. आय डिड इट.
1: आता मॅडम या तुमच्या कार्याची दखल घेऊन मग तुम्हाला काही असा पुरस्कार वगैरे मिळालेला आहे का?
0: हो, मला आतापर्यंत दोन, एक जाणीव म्हणून आहे जाणीव पुरस्कार, तो मला कालिदास नाट्यगृह नाशिकला मिळाला होता.
1: बरं.
0: आणि एकदा शरद पवारांच्या हस्ते सुद्धा मला एक पुरस्कार मिळाला होता. आणि माझी सुरुवातच तेव्हा म्हणजे ते मुख्यमंत्री होते आणि सगळं जे मी दापवलीहून ही झाडं सॅपलिंग, असं वाटतं लोकांना की नाही एवढं करायला पैसे, कृषीचे एवढे स्कीम्स आहेत ना ते तुम्ही फक्त अभ्यास करून घेतले तर सामान्य महिलांना सांगेन की तुम्ही खूप काय करू शकता. जसं माझ्याकडे त्या काळात काही नव्हतं तर मी दापोलीला जाऊन ते सगळे सॅपलिंग एक एक फुटाची झाडं आणली होती.
1: अच्छा.
0: आणि आज ती सगळी गगनाला टेकली आहेत ती झाडं.
1: बरोबर.
0: म्हणजे पण काही वेळ जायला लागतो. तुम्ही जसं तुमची मुलं बाळा तसंच ही झाडं पण तुमची मुलं बाळा.
1: बरोबर.
0: त्यांचं संगोपन केलं तर नथिंग लाईक दॅट.
1: मॅडम आता हे सगळं तुम्ही एवढं काम करता तर तुम्हाला घरातनं कसा पाठिंबा असतो?
0: घरातनं पण मला म्हणजे पाठिंबा, पण त्यांना ह्याच्यात वेळ द्यायला वेळ नाही, बिलकुल वेळ नाही. मला तू तुझं करतेस व्हेरी गुड, फाईन, कौतुक तर आहे, प्रश्नच नाही सगळ्यांनाच. आणि आज माझ्या छोट्या 7 वर्षाच्या नाती आहेत, त्यांना पण म्हणजे आतापासून कुठलंही बी असेल की ते कुंडीत टाकतात आणि सांगतो बघा आलं मग असं हे आलं याचं हे झालं.
1: त्यांनाही ती आवड आता निर्माण झाली आहे तुमच्याकडे.
0: आपोआप ते जेनेटिक असतं, ते जवळ ऑलवेज मोस्टली असं येत असतं.
1: आता मॅडम तुम्ही एवढं सगळं काम केलंय, करताय अजून सुद्धा, तुम्हाला स्वतःला एक काय असं वाटतं की आता आपण अजून काही पुढे आपण करायचंय असं काही मनात आहे का?
0: असं ही तर माझी आवड होती काम करताना, मला काही वाटलंच नाही. कारण ज्या गोष्टीची आपल्याला आवड असते ना
1: ते होत जातं.
0: हा, त्याच्यात म्हणजे असं मी काम केलं असं वाटतच नाही काय केलं. आणि हो, मला असं वाटतं अजून जर मी 10 जणींना असंच या झाडांचा आवड निर्माण करून आणि तुम्ही काहीतरी माझ्यासारखं कराल तर मला खूप आनंद होईल.
1: पण
0: हल्ली थोडस हे पण आहे की जास्त टीव्ही बघणं आणि त्याच्यातच टाइम वेस्ट होतो. जसं मी सांगितलं मी कधीच टीव्ही बघत नाही, वेळच नसतो टीव्ही बघायला, पेपर वाचा काहीच नाही, करायचंय काय, सगळं जास्त नेगेटिव्ह न्यूजच असतं पेपरात वगैरे असं झालं. इन्स्टेड ऑफ दॅट हे आपल्या जनावरांना बघा, धावत येतात, एक हाक मारले की सगळे धावत धावत धावत असं.
1: किती छान, म्हणजे
0: ते एक प्रमुख
1: प्रेम असतं ना,
0: प्रेमाची ती भाषा असते.
1: खरंच. आता मॅडम ठाणे जिल्ह्यामध्ये हे शेतीचं आहेच, म्हणजे झाड फळबागा वगैरे, मग हे तुम्ही अजून बाहेर पण कुठे काही केलं?
0: मी कोकणात पण केलं आणि पुण्याला पण केलंय.
1: अच्छा.
0: तर पुण्याला मी डोंगरावर असं जागा घेऊन तिथे, तर आता हे जे आम्ही सगळं आता इथे तर एवढं पिकतं माझ्याकडे, आंबा जांभूळ केळी नारळ पपई सीताफळ रामफळ फणस सगळं लिंबू आणि परत मसाले पण सगळे मिरी दालचिनी तेजपत्ता, तर आता हे जे आंबा आणि जांभळं सगळं जे आहे त्याची बिया मात्र मी कोणाला आंबे दिले भेट तरी सांगते शक्यतो मला हे बी फक्त वाळवून परत, आणि त्या बिया आल्या की मी पुण्याला घेऊन जाऊन त्या डोंगरावरून सगळीकडे टाकून देते.
1: बरं.
0: आणि त्या डोंगरातून असं टाकून ना आज कितीतरी झाडं आलेली आहेत, त्याला फळं लागायला लागलेली.
1: अरे वा,
0: हे खूप सुंदर, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की बी मधून जस्ट डोंट थ्रो इट, डोंट वेस्ट ते. आपण जनरली कचऱ्यात टाकतो, ते कचऱ्यात न टाकता कोणतरी असं बियाणं ज्यांना पाहिजे त्यांना द्या, तर त्याच्यातनं परत एक वृक्ष होतो.
1: खरंच आहे.
0: आणि कोकणात मी आजपासून 7-8 वर्षापूर्वी जवळजवळ 120 नारळ लावले होते.
1: अच्छा.
0: तर आज ते रीळ म्हणून गाव आहे जयगड गणपतीपुळे रोडवर आंबे लावले आहेत तिथे, आवळा आवळ्याच्या झाडावर जवळ 1000 आवळे आहेत, मोठे आवळे.
1: बरोबर.
0: तर मी हे जे नारळ लावले होते 120 नारळ, आज 120 नारळाला फुल झाडं नारळाने लगडलेली आहेत, ते बघूनच म्हणजे इतकं ते खावंसही वाटत पण समाधान होतं.
1: खरंच.
0: आणि प्रत्येक झावळ्यांवर असं घरटी असतात, त्याच्यात पक्षी राहत असतात, ते खूप
1: तो वेगळा आनंद आहे
0: अगदी. हे झाडांमुळे दुसरं एक काय होतं की बाहेर जर समजा 40 टेम्परेचर असेल तर हे बागेत तुम्ही गेल्यावर 35 डिग्री टेम्परेचर मध्ये फरक पडतो.
1: खरी.
0: बाहेर इतकं कडक होऊन आणि इथे झाडांच्या याच्यात 5 डिग्री कमी,
1: कारण यावर्षी खूप उन्हाळा आहे ना,
0: एकदा खूपच जास्त आहे म्हणजे.
1: त्यामुळे
0: हे झाडांमुळे इतकं छान,
1: तुम्हाला तेवढं जाणवत नसेल,
0: एवढा गरमा वाटत नाही.
1: बरोबर. आता मॅडम एवढं सगळं हे कार्य तुमचं चालू आहे, तर या क्षेत्रात किंवा काही महिलांना काही करायची इच्छा असेल तर तुम्ही काय ऐकताना मार्गदर्शन कराल, काय सांगाल?
0: आम्ही त्यांना हेच सांगणार की आवड निर्माण करा.
1: हा.
0: आणि आवड निर्माण केली की आपोआप सवड भेटते. जो तो सांगतो सवड नाही आणि कोण आहे,
1: म्हणजे इच्छा तिथे मार्ग.
0: अगदी अगदी.
1: नाही का, असं आपण म्हणू शकतो. स्वतःची ओळख समजून तुम्ही काम करा.
0: हो.
1: आपली क्षमता ओळखा आणि त्यातनं.
0: आणि आज एवढी माग आहे की प्रत्येकीने काही ना काही करून हातभर संसाराला लावलाच पाहिजे.
1: बरोबर.
0: यू नेव्हर नो पुढे उद्या काय वाढलेलं आपल्याला माहिती नाही. काही ना काही आपली आयडेंटिटी ठेवा, दोन पैसे आपले आपले कमवा, पायावर उभे राहिलेच पाहिजे.
1: नक्कीच.
0: असं मला वाटतं.
1: दर्शनाताई, तुमच्या या सगळ्या कार्याला आमच्याकडनं खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, आणि तुम्हाला जे पुरस्कार मिळालेत तर त्याच्याबद्दल सुद्धा तुमचं अभिनंदन आहे, आणि आणखीनही तुमचं असं कार्य उत्तरोत्तर वाढत जाओ ही सदिच्छा आहेच, आणि अनेक महिला तुमच्या या कामामधनं प्रेरणा घेतील आणि नक्कीच त्या सुद्धा स्वतःहून कुठलंही काम करायला तयार होतील, की एक स्त्री पुढे जाऊन काय काय करू शकते हे तुमचं उदाहरण त्यांना नक्कीच एक आदर्श असेल. तर दर्शनाताई, आज आपण इथे आलात आणि खरंच खूप छान तुमचे जे अनुभव आहेत आणि तुम्ही कसं एक एक टप्प्यातनं पुढे गेलात हे सगळं खूप छान पद्धतीने सांगितलं, नक्कीच श्रोत्यांना सुद्धा हे आवडेल. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
1: बरं, तर श्रोते हो, आजच्या कारभारिणी या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. आपण परत पुन्हा भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात नवीन कारभारणींसह. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. कारभारीण या मालिकेमध्ये आपण ऐकत होतात दर्शना दामले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:56 आणि 52 सेकंद होत आहेत. ठीक 8:05 आपण ऐकणार आहोत मराठीतून बातम्या.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 8:05 आपण ऐकणार आहोत मराठीतून बातम्या.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
2: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं

महत्त्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण, करून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
4: सहज संवाद.
5: आकाशवाणी मुंबई. मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळं इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. PM किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. आदिवासी समुदाय देशाच्या विकासाच्या प्रवासात महत्वाची भूमिका निभावत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ओदिशामध्ये मोहनचरण मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी प्रधानमंत्र्यांनी 47,000 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी मयूरभंज जिल्ह्यात पहाडपूर इथं भेट दिली. भारतीयांचं सामर्थ्य, समृद्धी, स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षांच्या कार्यकाळात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा तपशील गोयल यांनी यावेळी मांडला. गणपतीपुळाजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले. त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी

0: आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभा मंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रील आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2 लाख कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईसह देशातल्या 12 मुख्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 210 अधिक भारतीय दूतावासांसह जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 5 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राज्यातही विविध ठिकाणी योगदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.
0: होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने आज जाहीर केलं. लेबनॉनवरील इस्रायलच्या सुरू असलेल्या लष्करी कारवाया आणि प्रामाणिकपणे आपल्या वचनांचे पालन करताना अमेरिकेला अपयश आल्याने हा निर्णय घेतल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने म्हटले आहे. ही कथित आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशारा कमांडने सरकारी वाहिन्यांद्वारे दिला आहे. दरम्यान दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतातर्फे नवनीत कौर आणि दीपिकानं प्रत्येकी 2 तर नेहा आणि ऋतुजा पिसाळनं प्रत्येकी 1 गोल झळकावला. भारताची गोलरक्षक सवितानं उत्तम कामगिरी करत भारताचा बचाव अभेद्य ठेवला. यजमान न्यूझीलंडनं अमेरिकेविरुद्ध नियमित वेळेत 1-1 अशी गोल बरोबरी साधल्यानंतर शूट ऑफमध्ये 4-1 गोलनं विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तान विरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं आज 3-0 अशी जिंकली. चेन्नईत झालेल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं दिलेलं 219 धावांचं आव्हान भारतानं केवळ 28 षटकं आणि 4 चेंडूत 1 गडी गमावत पार केलं. भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वालनं नाबाद 110 तर रोहित शर्मानं 79 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या अफगाणिस्तानचे 5 गडी भारताच्या प्रसिद्ध कृष्णानं केवळ 23 धावात बाद केले. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 10:30 वाजता नेदरलँड्सचा सामना स्वीडन बरोबर होणार आहे. अमेरिकेत ह्युस्टन इथं ही लढत होत आहे. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात ब्राझीलनं हैतीवर 3-0 गोलनं विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळं इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 8:14 आणि 50 सेकंद होत आहेत. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम. लोकसंगीताच्या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया पोवाडा, शिवप्रभूचे गातो गुणगान. पोवाड्याचे गायक आहेत सुरेश जाधव आणि सहकारी, आणि पोवाड्याचे रचिते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. ऐकूया पोवाडा.

त्यांची हाल काय, शेतकऱ्यांना कुठल्या अवजारातली कमतरता आहे त्याची विचारपूस करत आहे, त्यांच्या झोपडी मध्ये राहून हातावर चटणी भाकरी घेऊन जिजाऊ मा साहेब आणि शिवाजी राजे खायला लागलेले आहे, आणि याच मावळ प्रांतामधले भील राऊशी कोळी वदार मुसलमानाचे पोहर शिवाजी राजांच्या बरोबर की राजे आम्ही तुमच्या बरोबर पुण्याला येत आहोत, आणि शिवाजी राजे या पुण्यामध्ये असताना

आणि राजांची घोडदौड चालू झालेली. राजे दौडायला लागलेले. राजे दौडत असताना राजांनी पाहिलं, तानाजी एसाजी इकडे या, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे. दुसरीकडे बोट दाखवला, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हाही किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात आहे. म्हणजे हे सर्व किल्ले शत्रूंच्या ताब्यात आहे? हो राजे. मग आपलं काय? राजे, आपल्याला एकही किल्ला नाही. नाही, आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि राजांनी काय केलं म्हणाल? राजांच्या बरोबर असणारी 400-450 ही बाल सवंगडी यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि स्वराज्याचं पहिलं तोरण मारलं राजांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी. रातोरात ते किल्ला जिंकला. या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. स्वराज्याचं पहिलं तोरण बनलं.

राजाने घोडा थांबवला. एसाजी कुठून तरी दरीतला आवाज येतोय, आपण इथं थांबायला हवं. परत राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजा थांबा. एसाजी तो पहा, एक ग्रस्त आपल्याकडे पळत निघालेला आहे. तो पळत येणारा ग्रस्त साठी ओढलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर त्याचं म्हातारपण जाणवत आहे. तो पळाय लागला, पडता पडता ठेस मारून पटला गुडघ्याला लागलेला आहे. परत उठलेला आहे आणि परत पटत आहे. राजे राजे थांबा राजे. तो पळत येणारा ग्रस्त पळत आला राजेंचे घट्ट पायधरी आहे. साहित्य राजा राजा संपलो रे राजा. मला जगामध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक उरली नाही. कुंपणानं शेत खाल्लं रे राजा, कुंपणानं शेत खाल्लं. आजोबा काय घडलं असेल ते न रडता सांगा. अरे राजा काय घडायचं राहील, माझी तरणी भांड पोरगी भर दिवसा पानुट्याला गेली असताना गावच्या पाटलाने तिच्यावर खाला खाल्ला राजा संपलो. असा कोण आहे तो? रांजी गावचा पाटील बाबाजी गुजर नाव आहे त्याच. एसाजी असाच रांजात जा आणि पाटलाला घेऊन या. आणि एसाजी निघालेला आहे प्रण

कमरान पाटील मी साजी आहे. अरे का आलास पाटील? शिवाजी राजांच्या कानावर तुमची कागाळी आली आहे म्हणून शिवाजी राजांनी तुम्हाला इशी

अर्धाहून सांग तुझ्या राजाला तू नकली राजा आहे म्हणावं. नामधारी राजा आहेस, अजून तुझी नाळ वाढली नाही. ओट पिळा तर दूध निघेल. तोंड सांभाळून बोला. अरे जा. इसाजी तसाच पाठीमाग फिरला आणि राजांना हे सर्व सांगत असताना तहाजी राजे पाटील मगरूर आहे. काय म्हणाला पाटील? नकली राजा, नामधारी राजा, अजून आमची नाळ वाढली नाही. ओट पिळा तर दूध घेईल. तहाजी मालुसरे बाजून उभे होते. तहाजीच्या हाताच्या मुठ्ठी वाळ्या हे सारखी. अरे कमरेची समशेर काय शोभेसाठी नेलीस काय? पाटलाना असं बोलताच गर्दन का उतरली नाही? राजाने हात उंचावला आणि सांगितलं, एसाजी तहाजी, एसाजीनं केले ते बरोबर आहे. बाबा आपले नाव रामजी, आमच्या बरोबर पुण्याला याल. हाजी एसाजी, रामजीला घोड्यावर घ्या, निघामच्या बरोबर. आणि राजे निघालेले. राजे दौडत असताना राजांच्या डोक्यात एकच विचार, नकली राजा, नामधारी राजा. या पाटलाचं काहीतरी केलं पाहिजे. या पाटलाचा जर बंदोबस्त केला नाही तर आज माझी रयत. माझी मुलं पाळ, माझ्या माता भगिनी. नाही, या पाटलाचं काहीतरी केलंच पाहिजे. या विचारामध्येच राजे पुण्याला आले. आपल्या लाल महालाकड न जाता घोड्याच्या पागेकडे गेल्या आणि सांगितलं, हे साजी यातनं 40 घोडेस्वार घ्या, रांजात जा आणि माजलेल्या पाटलाला उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा.

बंदोबस्त केला. अहो सर्व घरांना बाहेर न कड्या लावून टाकते. जर तिकडे पाटला नारडावरड केली तर कुणाला यायला मार्ग नाही. गावाचा बंदोबस्त केला, पाटलाच्या वाड्यावर गेला, पाटील गाड झोपलेला. ईसाईन पाहिलं

राजमहालामध्ये आणला. राजे सकाळी उठले, स्नान केलं आणि शिवाजी राजे मा साहेबांच्या दर्शनासाठी आले. मा साहेबांचं दर्शन घेत असताना मा साहेबांनी शिवाजी राजांच्या डोळ्याकडे पाहिलं, चेहऱ्याकडे पाहिलं, तर शिवाजी राजांचा चेहरा मोरा आज मा साहेबांना वेगळाच वाटत होता. आणि मा साहेब बोलल्या, शिवबा, आज सणासुदीचा पोशाख केलास, नकली राजा. शिवबा, काय बोलताय तुम्ही? मा साहेब नामधारी राजा. शिवबा, तुम्ही काय बोलता? आमच्या काय? मा साहेब, दरबारी चला कळेल तुम्हाला. येते बाबा. जिजाऊ मा साहेब शिवाजी राजे येऊन सदरेवर बसलेले. एसाजी, अण्णा पाटील हजर करा आमच्या समोर. आणि पुढच्या दारातन पाटलाला आणताना एसाजीनं पाटलाच्या मानावर थाप मारली. पाटील पळत पुढाला, काय म्हणताय? प्रणाम मा साहेब. प्रणाम शिवाजी राजे. प्रणाम शिवाजी राजे म्हटल्याबरोबर राजे न कळत गालात हसले आणि मनात विचार केला, खान नकली राजा म्हणणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे. काय रामजी, हाच का तो राजे? राजे, याच ठिकाणी माझ्या मुलीची आवृत्ती. राजा, याला जिवंत ठेवू नका. काय पाटील, आणि ऐकतो ते खरं आहे का? मा साहेब, मा साहेब, मला न्याय होय. पाटील, आमच्याशी बोला, तुला न्याय मिळेल. ज्या पायान तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय, आणि ज्या हाताने तिला तू कवटाळीस ते तुझे हात कलम केले जातील. मा साहेब, पाटील, पाटील. तू जशी आता गायवाया करतोस त्यावेळी त्या मुलीने अशीच गायवाई केल्या असेल. पाटील, पाटील, माझ्या माझ्या अंगाला हात लावू नका. मी तुमच्या मुलीसारखी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे. पाटील, माझ्या अंगाला हात लावू नका. नीच, तुला तिची माया आली नाही. ज्या पायान तिच्यापर्यंत तू चालत गेला ते तुझे पाय आणि हात कलम केले जातील. हे साजी, हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि काय झालं? पाटला

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलात शिवप्रभूचे गातो गुणगान हा पोवाडा. गायक होते सुरेश जाधव आणि सहकारी, आणि पोवाड्याचे रचयिते होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. श्रोतेहो, संध्याकाळचे 8:30 वाजत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया पुढील कार्यक्रम भावधारा. भावधारा या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत. गीतकार आहेत राजा बढे, संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

राजा बढेंच्या या गीताला संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. ऐकूया आपलं पुढील गीत. गायिका आहेत लता मंगेशकर आणि गीत लिहिलं आहे भारत आंबे यांनी.

भारत आंबे यांनी लिहिलेल्या या कवितेला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. गायिका होत्या लता मंगेशकर. यानंतर ऐकूया आपलं पुढील गीत. गायिका आहेत सुमन कल्याणपूर, गीतकार संगीतकार यशवंत देव.

श्रोते हो या गीताच्या गायिका होत्या सुमन कल्याणपूर, संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. ठीक 8:45 दिल्ली केंद्रावरून बातम्या संक्षेपित केल्या जातील. ऐकूया आपलं शेवटचं गीत. गायक आहेत पंडित भीमसेन जोशी, गीतकार आहेत सुधीर मोघे, संगीत दिलंय राम फाटक यांनी.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीवरूनही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 11:10 होत आहेत. आमची आजची शेवटची सभा समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या 5:50 अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेमध्ये. दरम्यान आपण ऐकू शकाल एअर मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.